आपण 3 मिनिटं करणार आहोत. त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं
आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो वसंत देसाई यांनी संगीत दिलेली होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज रविवार, श्रावण शुद्ध एकादशी, अर्थात 23 ऑगस्ट 2026. आजचं नक्षत्र आहे मूळ नक्षत्र. आज पुत्रदास मार्त एकादशी आहे. आज आदित्य पूजनाचा दिवस आहे. कन्यायनाची वेळ आज सकाळी 7:48 आहे. भारतीय सौर मास भाद्रपद आज आरंभ होत आहे. सौर शरद ऋतू आज

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी कर्मयोगाचं महत्व सांगताना सात्विक कर्ता म्हणजे कर्मयोगी असं म्हटलंय. त्याविषयी त्यांनी सात्विक कर्त्याचं लक्षण सांगितलं आहे. ते लक्षण असं, मुक्त संगो नहंवादी धृत्युत्साह समन्विता सिद्ध सिद्ध्योर निर्विकार कर्ता सात्विक उद्यते. आसक्तिरहित अनहंकारी धैर्य आणि उत्साह यांनी संपन्न आणि सिद्धी तसंच असिद्धी यापैकी काहीही झालं तरी ज्याच्या मनात अनुकूल किंवा प्रतिकूल विकार उत्पन्न होत नाही तो सात्विक कर्ता. धृती म्हणजे चिकाटी आणि उत्साह हे दोन गुण ज्याच्या स्वभावात आहेत म्हणजे स्वभावसिद्ध आहेत त्याच्या हातून कर्म हे घडतच राहणार. कर्म हे या दोन गुणांचं अपरिहार्य असं कार्य आहे. हे गुण जन्मसिद्ध

म्हणजे त्याला साध्य मूल्य येतं. ते फलाचं साधन म्हणून काही स्वीकारलेलं नसतं. कलेला ज्याप्रमाणे साध्य मूल्य असतं तसंच सत्कर्माचं असतं. यालाच चार पुरुषार्थांमधला धर्म पुरुषार्थ असं म्हटलंय.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं वसंत बापट यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं.

श्रोते हो आता ऐकूया अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 23 ऑगस्ट. वाचनाची आवश्यकता आणि मर्यादा. पोथ्या आणि संतांचे ग्रंथ आपण मोठ्या प्रेमाने वाचतो आणि सांगतो, पण तशी कृती करत नाही. म्हणून आपण देवाला अप्रिय होतो. संतांचे ग्रंथ हे अगदी प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत. हा ग्रंथ माझ्याच करता सांगितला आहे, तो कृतीत आणण्याकरता आहे, ही भावना ठेवून वाचन करावं. ग्रंथ लिहिणाऱ्याची तीव्र इच्छा असते की त्याप्रमाणे लोकांनी आचरण करावं. त्यावरची टीका वाचताना मूळ ग्रंथातला मतितार्थ लक्षात आणावा. भाषांतरकार हा भाषांतरामध्ये आपलं थोडं घालतोच. मूळ ग्रंथ वाचणं हे केव्हाही चांगलं. संतांचे ग्रंथ हे आईच्या दुधासारखे, तर टीका आणि भाषांतर हे दाईच्या दुधासारखे आहेत, हा फरक जाणून घ्यावा. कित्येकांच्या बाबतीत वाचन हे सुद्धा एक व्यसन होऊन जातं. उगीच वाचित बसण्याचा फायदा नाही. नुसत्या वाचनाने काही साधत नाही. जितकं वाचावं तितका घोटाळा मात्र होतो. वाचावं कुणी? तर ज्याला पचवण्याची शक्ती आहे त्यांनी. बाकीच्या लोकांनी फार वाचू नये. त्यातही वर्तमानपत्र वाचत वेळ घालवणं म्हणजे आपण होऊन जगाला घरी बोलवणं होय. वाचनाचं मनन झालं पाहिजे. मनन झालं की ते आपल्या रक्तामध्ये मिसळतं. वाचन आणि साधन बरोबर चालावं, मग साधकाला वाचनापासून खरा अर्थ कळतो आणि आनंद होतो. साधन आणि वाचन असलं की साधक कधीही मागे पडायचा नाही. उपनिषदे, गीता, योग वासिष्ठ यासारखे वेदांतपूर्ण ग्रंथ वाचणे आणि समजावून घेणे आपल्या उपासनेला आवश्यक असतं. गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे. प्रवृत्ती आणि निवृत्ती, कर्मयोग आणि कर्मसंन्यास यांचं एकीकरण करण्यासाठी गीता सांगितली आहे, हे लक्षात ठेवून ती वाचावी. वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही. हितकारक गोष्ट आचरणात आणलीच पाहिजे. समजा आपण एका गावाला जायला निघालो आहोत आणि मोठ्या रस्त्याने जात आहोत. वाटेत एक माहितगार इसम भेटला आणि त्याने आपल्याला जवळची एक पायवाट दाखवली. त्या पायवाटेने आपण आपल्या गावी लवकर पोहोचतो. तसं उपासनेच्या मार्गामध्ये स्वतःचा दोष स्वतःला कळत नाही, आपलं मन ताळ्यावर राहत नाही. अशा वेळी गीतेसारख्या ग्रंथांच्या वाचनाने आपला दोष आपल्याला कळतो आणि आपली चूक आपल्याला कळली तर आपण लवकर सुधारतो. पोथी वाचायची ती कशा करता? साध्य काय, साधन काय हे जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करण्यासाठी. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, विद्याधर गोखले यांची पदरचना ऐकूयात. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404

0: का? भक्ती रंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया कवी संजीव यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया सुरेश भट यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेह विमल लुकतुके यांचं संगीत असलेली संत नामदेव महाराजांची अभंगरचना ऐकूया. स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। अहिल्यानगरचा एक ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आला। स्वामींच्या प्रसन्न दर्शनाने ब्राह्मणाला खूप आनंद झाला। अनेक वर्ष मनात बाळगलेली स्वामींच्या दर्शनाची इच्छा पूर्ण झाली। ब्राह्मणाने स्वामींना हात जोडून विनंती केली की स्वामी, मी एक गरीब ब्राह्मण आहे, तरीही माझ्या मनात आलं आहे की तुम्हाला जे जे आवडतं ते स्वतः रांधून खाऊ घालावं। माझी ही छोटीशी इच्छा तुम्ही पूर्ण करावी। स्वामींनी त्या ब्राह्मणाला सांगितलं, फार काही नको, भजी, कडबोळी, खीर आणि गोडाची आमटी एवढं मला पुरे, त्याने माझं पोट भरेल। ब्राह्मणाने काय केलं तर पत्नीच्या मदतीने पुरणपोळीचा बेत आखला आणि स्वामींना बोलवायला गेला। औदुंबराच्या झाडाखाली नव्हते, स्वामी राजेसाहेबांच्या घोड्याच्या पागेत गेले होते। तिथे एक ओटा होता, त्या ओट्यावर स्वामी निवांत बसले होते। ब्राह्मण स्वामींना शोधत घोड्याच्या पागेत गेला। त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि भोजनाला चला अशी विनंती केली। तेव्हा स्वामी ब्राह्मणाला म्हणाले, भटा ब्राह्मणांना आज जेव घाल, म्हणजे मग आमचं पोट आपसुकपणे भरेल। आता मात्र माती चिवडत बसू नकोस। स्वामींचं बोलणं ऐकून ब्राह्मणाचं मन थोडं खट्टू झालं। स्वामींची आज्ञा मात्र त्याने पाळली। गावातल्या काही ब्राह्मणांना त्याने जेवू घातलं। ब्राह्मण वर्ग खुश झाला। त्यांना पानांचे विडे देऊन ब्राह्मणांची बोळवण केली। त्यानंतर ब्राह्मणाने काय केलं तर स्वामींचं एक ताट, स्वतःचं आणि पत्नीचं अशी तीन ताटं अन्नाने भरली आणि बाजूला ठेवली। उरलेलं अन्न गावातल्या गोरगरिबांना वाटून टाकलं आणि पुन्हा स्वामींकडे जायचं म्हणून तो घराच्या बाहेर पडणार। एवढ्यात बाहेर गावचे दोन ब्राह्मण भुकेल्या अवस्थेत आले आणि त्यांनी ब्राह्मणाकडेच अन्न कुठे मिळेल अशी चौकशी केली। खरं तर खूप वेळ अन्न न मिळाल्यामुळे त्यांचा जीव व्याकुळ झाला होता। ब्राह्मणाची परीक्षा पाहण्याचा तो क्षण होता, कारण त्याने उरलेलं सर्व अन्न गोरगरिबांना मुक्त हस्ताने वाटून टाकलं होतं। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपलं आयुष्य संपन्न व्हावं म्हणून सतत फक्त भगवंताचं नाम घ्यावं। नामच साधकाला आणि भक्तांना भगवंत आनंद देतं। मी तुम्हाला सतत नामाविषयी एवढ्यासाठी सांगतो आहे की नामात अष्टौप्रहर दंग झाल्यावर इतर कुठलेच विचार मनात येत नाहीत। मन त्यामुळे बेचैनीत सापडत नाही। प्रापंचिक विचार अतिशय त्रासदायक असतात, ते नष्ट व्हावेत म्हणून नाम घ्यावं। प्रापंचिक विचार आपल्या करीत असलेल्या साधनेला चूड लावतात। परमेश्वरी विचारांपासून आपण दूर जातो, म्हणून फक्त नामातच दंग राहण्याचा प्रयत्न करा। त्यातच आयुष्यभराचा आनंद साठलेला आहे।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय 11 महानंदा सुधर्म आणि तारक यांची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, काश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे मित्र आणि शिवभक्त होते। त्यांना अंगाला राख पासून रुद्राक्ष माळा घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचं। त्यांच्या अशा वागण्याने राजा आणि प्रधानाला मोठी चिंता वाटे। एकदा पराशर ऋषी राजाच्या भेटीला आले असताना राजाने त्यांना आपली चिंता सांगितली। तेव्हा त्या दोन्ही कुमारांचं अवलोकन करून पराशर म्हणाले, पूर्वी नंदीग्रामात महानंदा नावाची एक वेश्या राहत असे। तिने एक कोंबडा आणि माकड पाळलं होतं। ती त्यांना रुद्राक्ष माळा घालून आणि भस्म लावून नृत्य करायला शिकवित असे। त्यांना नृत्यशाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवित असे। त्यांना पुराण श्रवणाचाही लाभ होत असे। अशा प्रकारे महानंदेच्या संगतीत त्यांनाही शिवभजन घडत होतं। एकदा भगवान शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले। तिने त्यांचं स्वागत करून मी 3 दिवस फक्त तुमचीच आहे असं सांगितलं। तेव्हा सौदागराने आपल्याकडील दिव्य लिंग तिला दिलं आणि म्हणाला, हे लिंग माझा प्राण आहे, ते जपून ठेव, ते जळलं किंवा भंगलं तर मी अग्निप्रवेश करीन। महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत ठेवलं। त्या रात्री ती उभयता मंचकावर झोपली असता नृत्यशाळेला आग लागून ते दिव्य लिंग भस्मसात झालं। महानंदेने धाव घेऊन कोंबडा आणि माकड यांची सुटका केली आणि त्यानंतर शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवनयात्रा संपवली। त्यावेळी महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला आणि आपल्या सर्वस्वाचं दान करून पेटत्या चितेत उडी घेतली। तेव्हा शंकरांनी तिला वरचेवर झेललं आणि आपल्या चरणी अक्षयस्थान दिलं। महानंदेकडील कोंबडा आणि माकड यांना तुझ्या आणि प्रधानाच्या पुत्राच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहेत, पण हे राजा, तुझा पुत्र अल्पायुषी असून आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे। हे संकट टाळण्यासाठी तू शिवांवर संतत धार धरून रुद्राध्यायाची पारायणे कर। राजा मनोमन घाबरला होता, तरीही त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही धैर्याने केलं। 7व्या दिवशी मृत्यूघटका येताच सुधर्मा शुद्ध हरपून खाली पडला। तेव्हा पराशरांनी रुद्रोदक शिंपडून त्याला शुद्धीवर आणलं। भान येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले याचा अनुभव सांगितला। तो नारदांनीही तिथे प्रकट होऊन त्याला दुजोरा दिला। मग भद्रसेनाने आनंदोत्सव करून नारद आणि पराशर यांचा सन्मान केला आणि सुधर्म्याला गादीवर बसवून प्रधानासह तपासाठी वनात गेला। शंकरांनी त्यांनाही निजकृपेने आपल्यात विलीन करून घेतलं। ओम नमः शिवाय।

अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माजी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप।

भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघासी झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म

शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुक्कुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करितील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लावितील बहुतास उद्धरतील तुम्हाते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुके नमी धन्य

अध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले, जे रुद्राध्याय ऐकती पढ़ती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती, मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा, मग सांप्रदाये

अथवा शतघटस्थापून दिव्यवृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्राकरी नित्य 10,000 आवर्तने पूर्ण क्षोणीपाळा करी सप्त दिन राये धरिले दृढचरण सद्गद होवोनी बोलत सकळ ऋषिरत्न मंडी।

ब्राह्मण आणि कसांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पढून गुरुपासून जे आले परदारा आणि परध

पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गभस्ती, दिगंततम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन, त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडण गेले ते, ऐसे पुत्रमुखीचे ऐक

काळ थोर सनया अपार वाजती, चंद्रानन धडकती भेरी, नादन माये नभोदरी, असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे। षड्रस अन्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमौलिक वस्तु अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणासी। दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे, म्हणे आवडे तितुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका।

शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यु सपुसु लागला। शिवसूत ऐकाते तू कोणाचा आज्ञे करून, आणीत होतास भद्रसेन नंदन। त्यास 10,000 वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये, तो सार्वभौम होईल तत्वता। रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिव मर्यादा उल्लंघूनी तत्वता। कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन। पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्युचिन्ह। गंडांतर थोर होते ते महत्पुण्ये निरसूनी सहज। 10,000 वर्षे करावे राज, मग तो सूर्यनंदन महाराज। स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठा

नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करूनी महोत्साह करी तसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय

वा त्यास प्रसवो न वांस झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता, त्यासी संभाषण करिता महापातक जाणिजे, ते आपल्या गृहास न आणावे, आपण त्यांच्या सदनास न जावे, ते त्याजावे जीवे भावे, जेवी सुशील हिंसक

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 11वा अध्याय श्रवण केला. 11व्या अध्यायाची फलश्रुती अशी: रुद्राध्यायाच्या पाठा इतकं याचं महत्त्व आहे, यामुळे दुर्भाग्य दूर होईल, वैभव प्राप्त होईल. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिव महिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र, अदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन, भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। प्रस्तुती भक्तीसुधा।
1: श्रीराम। श्री समर्थांच्या मनोबोधातला 41वा श्लोक आपण आज पाहणार आहोत। बहुहिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती की जे। समर्थ काय म्हणतात पहा याच्यामध्ये, बहुहिंडता सौख्य होणार नाही। मनाच्या श्लोकातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा, म्हणजे माणसं काय हिंडतात, तर सुख मिळवण्यासाठी, समाधान मिळवण्यासाठी। तर ह्या ठिकाणी ते म्हणत आहेत बहुहिंडता। अजिबातच हिंडलो नाही तर चालेल का? ते चालणार नाही। देहाचे व्यापार आहेत, संसारातले सगळे व्यवहार आहेत, हे सगळे नीट व्हायला पाहिजेत, त्यामुळे थोडंफार हिंडणं भाग आहे। नाही तर म्हणणार बरं आहे, समर्थ म्हणाले की हिंडायचं काही कारण नाही, आम्ही आपले लोळ झोपून राहिलो किंवा एकाच ठिकाणी बसलो, असं नाही आहे। व्यवहार चालण्यासाठी, देहधारणा होण्यासाठी, आवश्यक त्या गोष्टी करण्यासाठी जी काही हालचाल, हिंडणं आवश्यक आहे तेवढं करायचं आहे। पण बहुहिंडता म्हणजे कुठंतरी समर्थांना असं लक्षात येत आहे की माणसं कारणाशिवाय फिरत असतात। घरात फिरणं झालं, नोकरी व्यवसायासाठी फिरणं झालं, आता यात्रा कंपनीतून इकडं जायचं, तिकडं जायचं, तिकडं जायचं, खिशात पैसे असतात, माणसं फिरत राहतात। कशासाठी फिरता असं जर विचारलं, हे नाही आनंद मिळतो, सुख मिळतं असं त्यांना वाटतं। पण ते जे सुख समाधान आहे ते तात्पुरतं असतं आणि तेही असेलच असं सांगता येत नाही। गेले कुठं, काही ॲक्सिडेंट झाला, आजारपण आलं, काही इतर अडचणी आल्या, स्वापद भय, चोराचं भय, सरकारच्या काही गोष्टी आल्या, आलं की व्याप आला त्याच्यामध्ये। त्यामुळे गरजेपुरती कुठलीही गोष्ट करणं, जेवायचं झालं तरी गरजेपुरतं जेवणं हे अभिप्रेत आहे देहासाठी। पण उगीच आपलं खातच बसला, हे खा ते खा ते खा, तर ते बहु होतं। आवश्यक तेवढी झोप घेणं ठीक आहे, पण लोळतच राहिले, झोपतच राहिले तर तमोगुण वाढला, ते बहु झालं। त्यामुळे अति, बहु असे शब्द समर्थांनी वापरलेले आहेत। म्हणजे इथं ते म्हणत आहेत बहुहिंडता सौख्य होणार नाही। व्यवहाराच्या दृष्टीनं तर नाहीच, पण आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की परमार्थामध्ये सुद्धा मंडळी परमार्थाच्या नावाखाली खूप फिरत असतात। निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांना जायचं आहे, संतांच्या समाधीच्या ठिकाणी जातात, जप तप अनुष्ठानं व्रत वैकल्य पूजा अर्चा अनेक गोष्टी करत असतात, यज्ञ या करतात, सगळं करतात। पण हे सगळं करताना आपण हे कशासाठी करतो आहोत, त्याचा उपयोग काय होणार आहे किंवा परिणाम काय होणार आहे हे बघत नाहीत। वस्तुतः जीवनात आपल्याला ध्येय कोणतं आहे, काय साधायचं आहे आणि त्यासाठी आपला मार्ग कोणता आहे हे नक्की कळलं पाहिजे की ह्या दिशेनं आपल्याला जायचं आहे आणि हा हा तो मार्ग आहे। तो मार्ग संत सद्गुरू सांगत असतात, संतांचे ग्रंथ सांगत असतात, पण संतांच्या ग्रंथावरून आपल्याला कळेलच असं सांगता येत नाही। त्यामुळे कुणीतरी जाणकाराने देखील त्या ग्रंथांचा अर्थ समजून द्यावा लागतो, तसं जर झालं तर त्याचा उपयोग होतो। त्यामुळे हे देहाचं हिंडणं झालं, आता दुसरं हिंडणं जे आहे ते मनाचं हिंडणं आहे। देहानी जसे हिंडतात तसे मनानी हिंडत असतात। देहानी क्षणभर एका ठिकाणी बसले असं वाटलं तरी मन फिरत असतं। परमार्थाच्या नावाखाली देखील माणसं कुठं कुठं कुठं काय काय ऐकायला जात असतात। श्रवणसुद्धा करणं आवश्यक आहे। श्रवणाचं महत्त्व समर्थांनी सांगितलेलं आहे, श्रवणावर समास लिहिलेले आहेत। पण श्रवणसुद्धा कोणाकडून करायचं, वक्ता कोण आहे, अधिकारी आहे का, प्रचितीचं आहे सांगणार आहे का, स्वानुभूती संपन्न

असा कोणी वक्ता आहे का की जो बोलण्यासारखे चालणे आहे का नुसतंच पांडित्य बडबडतो आहे आणि स्वतः तसं जीवन जगत नाही? असं जर असेल तर उपयोगी नाही आहे. त्यामुळे श्रवण हे काय करतो हे बघितलं पाहिजे. त्याचबरोबर ग्रंथ वाचतो, ते ग्रंथ देखील कोणते वाचतो, कशासाठी वाचतो हे बघितले पाहिजे. अति ग्रंथ वाचू नयेत, कारण एका ग्रंथे निश्चय केला तो दुजियाने उडवला. एका ग्रंथात एक सांगितलं तर दुसऱ्या ग्रंथात दुसरं सांगितलं. तसं खरं म्हणजे असतं असं नाही. जर तो ग्रंथ संतांनी लिहिलेला असेल तर त्याच्यामध्ये दुमत असत नाही. आपल्याला समजून घेण्यामध्ये त्रुटी आपली आहे, आपल्याला त्याचे अर्थ कळत नाही. भगवद्गीतेतसुद्धा असं वाटतं की असं काय उलट सुलट बोलतात भगवंत. एकदा म्हणतात उद्धरेत आत्मनात्मानम, एकदा म्हणतात तेषामहम समुद्धरता. मग नेमकं काय त्यांना म्हणायचं आहे? तर विविध पातळ्यावर समोर जशी व्यक्ती आली असेल त्याप्रमाणे संत देखील उपदेश करत असतात. पण ते समजून घेण्याची, त्यांचं बोलणं ग्रहण करण्याची क्षमता ऐकणाऱ्यात किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. बुद्धीच्या पातळीवर देखील उगीच बुद्धी आहे म्हणून काही काही वाचत बसायचं, त्याचे तर्क काढत बसायचं, याचा काही उपयोग नाही आहे. जे काही आपण करतो आहे त्याचा परिणाम आपल्या मनाला त्या परमार्थाची गोडी लागली पाहिजे. बुद्धीनं आपल्याला परमार्थच करायचा असा निश्चय झाला पाहिजे. आणि मग हे सगळं वाचल्यानंतर कोणता मार्ग आपल्याला योग्य आहे, आवडीचा आहे, आपल्याला जमणार आहे तो बघून त्याप्रमाणे त्या मार्गाने चालायला लागलं पाहिजे. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते जर भेटले नसतील तर आपला मार्ग चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधपणे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि एक एक क्षण मोलाचा आहे. इकडं तिकडं फिरण्यात वाया गेला तर त्याच्यामध्ये पुढे त्यांनी म्हटलं आहे तसं शिणावे, सगळं हिंडून हिंडून शीण येईल, श्रम होतील, कष्ट होतील, परी नातुडे हित काही न आतुडे. पण त्यापासून आपलं हित होईल असं सांगता येत नाही. हित असा शब्द कल्याण. कल्याण एकच आहे की जीवाने आत्मरूप होणं, आत्मदर्शन प्राप्त करून घेणं. त्यांनी जन्म कृतार्थ होत असतो. पण असं नुसतं हिणण्याने शिणावे परी आतुडे नातुडे हित काय. मग काय करायला पाहिजे? विचारे बरे अंतरा बोधविजे. बरे विचारे, विचारसुद्धा काहीतरी करून चालणार नाही आहे. बरे विचारे, शुद्ध विचार पाहिजे. मग अशुद्ध विचार आहेत का? हो आहेत. विचार जर करायचा झाला तर शुद्ध विचार करा, भगवंतासंबंधी विचार करा, त्याचं चिंतन करा, त्यांना काय अपेक्षित आहे ते पहा, त्याप्रमाणे आपले जीवन घाला. असा जर विचार केला तर तसा विचार करत करत अंतरा बोधविजे, आपल्या अंतरामध्ये आपणच आपल्याला बोध करून घ्यायचा आहे. चिंतन करून काय नेमकं करायचं आहे, कसं करायचं आहे, प्रत्येक क्षण कसा घालवायचा आहे, असं सगळं विचार करून करून सगळ्या गोष्टी केल्या आहेत पाहिजे. म्हणून विचारे बरे अंतरा बोधविजे, मना सज्जना हे सज्जन मना राघवी वस्ती की जे. त्याच्यासाठी तुला जर काय करायला हवं असेल तर राघवाच्या ठिकाणी तू वास्तव्य कर. तिथं जसं जसं तू लक्ष देशील तसं तसं तुला तुझा मार्ग कळायला लागेल. त्यामुळे ह्याच्यामुळे हा जो चरण आहे तो मागच्या दोन श्लोकांपासून घेतलेला आहे त्यांनी, की मना सज्जना राघवी वस्ती की जे. तर हितसुद्धा पुन्हा हे सगळं सांगताना शेवट त्यांनी केलं आहे मना सज्जना. तर काय म्हटलं आहे त्यांनी? बहुहिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोधविजे, मना सज्जना राघवी वस्ती की जे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया. संगीत राम फाटक आणि स्वर पंडित भीमसेन जोशी.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ऐकूया गुरुनाथ शेणई यांची गीतरचना. संगीत आहे वीरधवल करंगुटकर यांचं आणि स्वर आहे कृष्णा कल्ले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत. संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता. श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बैरागी भैरव.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बैरागी भैरव. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकडोजी महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीरंग उरेकर यांचं आणि स्वर आहे पंडित उल्हास कशाळकर यांचा.

आता ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे आनंद भाटे आणि सहकारी.

श्रोते हो, संत सावता महाराजांची अभंगरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे पल्लवी कर्वे आणि सहकारी यांचा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि राजेश दातार.

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोते हो, आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भक्ति सुधा इंटरनेट रेडियो वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, वसंत देसाई यांनी संगीत दिलेली होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलास बुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज रविवार, श्रावण शुद्ध एकादशी, अर्थात 23 ऑगस्ट 2026. आजचं नक्षत्र आहे मूळ नक्षत्र. आज पुत्रदा स्मार्त एकादशी आहे. आज आदित्य पूजनाचा दिवस आहे. कन्यायनाची वेळ आज सकाळी 7:48 आहे. भारतीय सौर मास भाद्रपद आज आरंभ होत आहे. सौर शरद ऋतू आज

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी कर्मयोगाचं महत्व सांगताना सात्विक कर्ता म्हणजे कर्मयोगी असं म्हटलंय. त्याविषयी त्यांनी सात्विक कर्त्याचं लक्षण सांगितलं आहे. ते लक्षण असं, मुक्त संगो नहंवादी धृत्युत्साह समन्विताहा सिद्ध सिद्ध्योर निर्विकारहा कर्ता सात्विक उद्यते. आसक्तिरहित अनहंकारी धैर्य आणि उत्साह यांनी संपन्न आणि सिद्धी तसंच असिद्धी यापैकी काहीही झालं तरी ज्याच्या मनात अनुकूल किंवा प्रतिकूल विकार उत्पन्न होत नाही तो सात्विक कर्ता. धृती म्हणजे चिकाटी आणि उत्साह हे दोन गुण ज्याच्या स्वभावात आहेत म्हणजे स्वभावसिद्ध आहेत त्याच्या हातून कर्म हे घडतच राहणार. कर्म हे या दोन गुणांचं अपरिहार्य असं कार्य आहे. हे गुण जन्मसिद्ध असले तर उत्तरकालीन योग्य संस्कारांनी वृद्धिंगत होतात आणि म्हणून साक्षात्कार अवस्थेतही म्हणजे मुक्त स्थितीतही सतत कर्माच्या स्वरूपात प्रकट होत राहतात. चित्तशुद्धीकरता धर्माचरणाची नितांत आवश्यकता शास्त्रांनी सांगितली आहे. त्यामुळे संस्कारांच्या योगाने धृती आणि उत्साह अधिक कार्यप्रवण होतात. चित्तशुद्धी होत असताना निष्काम कर्म कर्तव्य म्हणून पार पाडावंच लागतं. या स्थितीत सत्कर्म हेच उद्दिष्ट बनतं म्हणजे त्याला साध्य मूल्य येतं. ते फलाचं साधन म्हणून काही स्वीकारलेलं नसतं. कलेला ज्याप्रमाणे साध्य मूल्य असतं तसंच सत्कर्माचं असतं. यालाच चार पुरुषार्थांमधला धर्म पुरुषार्थ असं म्हटलंय.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति पञ्चेतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुःकरे कङ्कणम्. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा मम गोपालकृष्णभगवान् की जय. अत्यंत घोर असणारा हा कली, पण या कलियुगाला एक अत्यंत चांगलं वरदान. सत्ययुगामध्ये मनुष्यानी मनाने जरी पाप केलं तरी त्या पाप त्याला लागत होतं, पण त्या पापाचं प्रायश्चित्त काही नव्हतं. पण कलियुगामध्ये मनाने फक्त शरीराने केलेलं पाप हे मनुष्याला लागतं, मनाने केलेलं पाप लागत नाही. यत फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत् फलं लभ्यते सम्यक कलौ केशव कीर्तनात. जे सत्य त्रेता द्वापार या त्रियुगामध्ये जो मनुष्य हजारो वर्ष तपस्या करून जे फल प्राप्त होत नव्हतं, ते फल या कलियुगामध्ये केवळ नामस्मरणाने. ज्यांनी नामस्मरणाचा आश्रय केलेला आहे त्याला कलियुगामध्ये कशा प्रकारची बाधा होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली हरिपटामध्ये सांगतात, नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील.

खूप पैसा आहे पण आरोग्य बरोबर नाही. आरोग्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पैसा नाही. म्हणून काही करू नका बाबा, कुठं तीर्थयात्रा जाऊ नका. घरामध्ये बसून जरी राम राम राम राम जरी म्हणलं तरी हे रामनाम सगळ्या प्राणी मात्रांना तारून देणार आहे. जन्मधर्मांतरीचं पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य या नामस्मरणामध्ये. म्हणून या कलियुगामध्ये नामस्मरणाने उद्धार आहे. या ऋषी मंडळींनी ब्रह्मदेवाला सांगितल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं की महाराज काही काळजी करू नका, जे कोणी या पुष्कर क्षेत्रावरती येतील आणि पुष्कर क्षेत्रावरती आल्यानंतर तीर्थाचं स्मरण करतील आणि अपोहिष्ठी त्रिभीर मंत्र ही जो अपोहिष्ठाती तीन मंत्रांचा या ठिकाणी उल्लेख करील. ज्यांना तीन मंत्र येत नाहीत त्यांनी फक्त ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप जरी केला तर अंतरिक्षातून पुन्हा हे तीर्थ या पृथ्वी तलावरती येईल आणि त्या तीर्थाचे जे काही स्नानाचं फळ आहे ते आपण मनुष्याला प्राप्त होईल. पुन्हा या तीर्थाला वरदान मिळालेले. जो मनुष्य या ठिकाणी संध्या करेल, एक वेळ जरी संध्या केली तरी 12 वर्ष संध्या केल्याचं फळ या ठिकाणी मिळेल. जो मनुष्य या तीर्थावरती पिंड प्रदान करील त्या पिंड प्रदानाचं महात्म्य असं आहे, एक कल्पापर्यंत त्याचे पितर आपल्या पितृलोकामध्ये तृप्त राहतील. म्हणून या ठिकाणी पिंडदानाचं सुद्धा महत्व आहे. या ठिकाणी स्वतः भगवान नारायण जलरूपाने या ठिकाणी विराजमान आहेत. आपो नारायण साक्षात स्वतः नारायण रूपाने नारायण स्वतः जलरूपाने या ठिकाणी विराजमान आहेत. म्हणून या पुष्कर क्षेत्रा ठिकाणी जे काही कर्म होईल ते पुण्यकारक आणि अक्षय फल देणार होईल. ब्रह्मदेवाच्या हातून वरदान मिळालेले पुष्कराला. तेव्हा पुण्यक्षेत्रामध्ये गेल्यानंतर जेवढं नामस्मरण आपल्या हातून होईल, जेवढी पारायण आपल्या हाती होतील, जेवढ्या कथा आपल्या काने ऐकून होतील, ते सगळं पुण्य हे कसं अक्षय फल देणार आहे. या पुष्कर क्षेत्राला ब्रह्माजीच्या हस्तून वरदान मिळालेले आणि स्वतः भगवान ब्रह्मा या ठिकाणी चतुर्मुख रूपाने या ठिकाणी अवतरित आहे. तेव्हा या पुलस्त्य ऋषींच्याकडून भीष्माचार्यांनी जेव्हा या पुष्कर क्षेत्राबद्दल महात्म्य ऐकलं तेव्हा भीष्माचार्यांनी पुलस्त्यांना विचारलं की महाराज या ठिकाणी कुठली कोण कोण ऋषी मंडळी आलेली होती. तेव्हा भगवंतांनी या पुलस्त्यांनी भीष्माचार्यांनी सांगितलं या ठिकाणी मृकुंड नावाची एक ऋषी आलेली होती आणि त्या मृकुंडूनी अनेक वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केलेली. ज्यांना पुत्र संतान प्राप्ती नव्हती त्यामुळे त्यांनी या ठिकाणी अनेक वर्ष तपश्चर्या केलेली. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गतः. अशा प्रकारचा या ठिकाणी जप केलेला आहे आणि कर्मधर्म संयोगाने भगवंताच्या आशीर्वादाने या ठिकाणी त्यांना एक बालक प्राप्त झालेले मृकुंड ऋषींना. आणि ते बालक या पुष्कर क्षेत्रामध्ये खेळायला लागलेले. तेव्हा हे बालक अंगणामध्ये खेळत असताना विश्वामित्र जमदग्नी अत्री वसिष्ठ कश्यप आदी ऋषी या ठिकाणी आलेले आहेत आणि आल्याबरोबर हे बालक त्या ऋषींना नमस्कार केले. या बालकाने या ऋषींना नमस्कार केल्याबरोबर या ऋषी मंडळींनी त्याला दीर्घायुषी भव चिरायू भव अशा प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे. जेव्हा या ऋषी मंडळींच्या मुखातून आशीर्वाद बाहेर पडलेला आहे तेव्हा या बालकाचे जे पिता आहेत मृकुंड ऋषी ते धावत धावत आलेले आहेत आणि आल्यानंतर या मृकुंड ऋषींनी या सप्तऋषींना नमस्कार केलेला आहे आणि नमस्कार करून या सप्तऋषींना सांगितलं की वा हे माझं बालक अनेक वर्ष तपश्चर्या केलेली भगवंताच्या कृपेमुळं हे बालक या ठिकाणी मला प्राप्त झालेले आहे. तेव्हा या बालकाचं काहीतरी भविष्य सांगा. म्हणून त्या मृकुंड ऋषींनी सांगितलं याचं आयुष्य किती. तेव्हा हे सप्तर्षी कसे आहेत भूत भविष्य वर्तमान जाणणारे त्रिकालज्ञ ऋषी. त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवाने ज्याचं या बालकाचं जे आयुष्य निश्चित केलेलं आहे त्याचे फक्त आता 21 दिवस उरलेले आहेत. त्या बालकाचे फक्त 21 दिवस उरलेले हे ऐकल्याबरोबर मृकुंड ऋषी एकदम थरथरच कापायला लागले. हे माया या मृकुंड ऋषींनी जर काय केलं असेल पहिल्यांदा आपल्या बालकाचा उपनयन संस्कार केलेला आहे. 16 संस्कारांच्या पैकी उपनयन संस्कार जेव्हा ब्राह्मण म्हणून जन्माला येतो त्याचा दुसरा जन्म उपनयन झाल्यानंतर तो द्विज म्हणून प्राप्त होतो. द्वाभ्यान जायते इति

0: द्विजः म्हणून ब्राह्मणांचा दोनदा जन्म आहे, एकदा मातृगर्भातून आणि एकदा उपनयन झाल्यानंतर. उपनयनामध्ये पहिल्यांदा आपली पिता गुरु आहेत, पित्यांकडून गायत्री मंत्राचा उपदेश घ्यायचा आहे. गळ्यामध्ये जानव धारण करायचंय, ज्या जानव्यांच्या मध्ये ब्रह्मा विष्णू आणि रुद्र या त्रिदेवांचं आवाहन करायचंय. कारण हे तीन तंतू का जानव्यामध्ये, ब्राह्मण जेव्हा जन्माला येतो त्या ब्राह्मणांच्या वरती तीन प्रकारचं ऋण आहे, म्हणून या जानव्यामध्ये तीन तंतू आहेत. एक देवऋण, दुसरं ऋषी ऋण आणि तिसरं पितृऋण. अनेक यज्ञ अनेक प्रकारचे यज्ञ यागादी कर्म करून देवऋणातून मुक्त व्हायचे. वेदाध्ययन करून गुरुगृही जाऊन 12 वर्ष तपश्चर्या करून वेदाचं ज्ञान ग्रहण करून ऋषीऋणातून मुक्त व्हायचे आणि संतती प्राप्त करून प्रजोत्पादन करून पितृऋणातून मुक्त व्हायचे. या पितृऋणातून मुक्त झाल्यानंतर शेवटचा आश्रम संन्यास सांगितलेला आहे. या संन्यासामध्ये संन्यासाश्रमामध्ये गळ्यामध्ये जानवर सुद्धा घालण्याची गरज नाही. सम्यक प्रकारे संन्यासहा ज्या आश्रमामध्ये सर्व प्रकारच्या कर्माचा न्यास होतो, सर्व प्रकारची कर्म सुटतात, त्या आश्रमाला संन्यासाश्रम म्हणलेला आहे. तेव्हा ब्राह्मणांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. उपनयन केल्यानंतर पहिल्यांदा तर काय केलं असेल करायचं असेल तर पहिल्यांदा वेदाचं अध्ययन करायचे, गुरुगृही जायचंय. मातृदेव भव पितृदेव भव ही वेदाची आज्ञा आहे. सत्यम वदा धर्मंचरा स्वाध्यायांना प्रमदः, सत्याचा अवलंबन कर, धर्माचं आचरण कर. केवळ धर्म हा सांगण्याकरता नाही, धर्मंचरा धर्माचं आचरण करण्याकरता आहे. नाही तर आज कलियुगामध्ये खूप धर्म सांगण्याकरता बसलेले, पण धर्माचं आचरण कोणाच्या हस्ते होत नाही. म्हणून धर्माचं आचरण सांगितलेलं. या मृकुंड ऋषींनी आपल्या पुत्राचा उपनयन संस्कार केलेला आहे. उपनयन म्हणजे काय? उप म्हणजे जवळ, जे परमेश्वराच्या जवळ घेऊन जातं त्याला उपनयन म्हणतात. उपनयनामध्ये पित्यांनी गायत्री मंत्राचा उपदेश केलेला आहे आणि उपदेश करून आपल्या पुत्राला सांगितलं की बाबा जी कोणी वडीलधारी मंडळी असतील त्यांना दररोज प्रणाम करायचा, नमस्कार करायचा. कारण अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम्. जो वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करतो त्यांची चार प्रकारची गुण वाढतात. आयुः एक आयुष्य वाढतं, विद्या यश आणि बल या चार गोष्टी वाढतात. म्हणून वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करावा अशा प्रकारचा उपदेश आपल्या पुत्राला केलेला आहे मृकुंड ऋषींनी. बाबांच्या उपदेशाप्रमाणे हा मुलगा जो कोणी येईल त्याला नमस्कार करायचा आणि या बालकाचं कर्मधर्म संयोग असा की पुन्हा सप्तऋषी या पुष्कर क्षेत्रे आलेले आहेत आणि आल्यानंतर या सप्तऋषींच्या मुखातून पुन्हा दीर्घायुषी भव असा आशीर्वाद निघालेला आहे. आणि आशीर्वाद निघाल्यानंतर या सप्तऋषींनी मनात विचार केला किंवा या बालकाचं आयुष्य तरी पाहावं म्हणून अंतर्ज्ञानाने विचार केल्यानंतर आता फक्त या बालकाचं आयुष्य केवळ 5 दिवस शिल्लक राहिले. तेव्हा या सप्तऋषींना वाटलं आता आशीर्वाद निघालेला आहे, ब्राह्मणांच्या मुखातून निघालेला आहे आणि ब्राह्मणांच्या मुखातून निघाल्यानंतर लक्ष्मी ही तथास्तु म्हणत असते. म्हणून ब्राह्मणांच्यावरती फार मोठी जबाबदारी, काय बोलावं आणि काय बोलू नये. म्हणून ब्राह्मणांच्याकडून नित्य आशीर्वाद ग्रहण केले पाहिजे. ब्राह्मणांच्या मुखातून जे निघेल ते सत्य होणार आहे याची जबाबदारी देवतांच्याकडे आहे. म्हणून या सप्तऋषींनी विचार केला आज आमच्या मुखातून निघालेले आणि दीर्घायुषी भव चिरायु भव अशा प्रकारचा आशीर्वाद निघालेला आहे आणि तो आशीर्वाद आता सत्य झाला पाहिजे. म्हणून या ऋषींनी विचार केला. या ऋषींनी जर काय केलं असेल तर स्वतः हा बालक घेतलेले आणि बालक घेऊन कुठे गेले असेल, ब्रह्मदेवाच्या जवळ गेलेले. ब्रह्मदेवाच्या जवळ गेल्यानंतर ब्रह्मदेवांची प्रार्थना केलेली, यथा चतुर्मुखो ब्रह्मा सर्व देव पितामह. तुम्ही कसे आहात? सर्व देवदेवांची पितामह आहात. ऋषीमंडळींना पाहिलं तेव्हा त्या बालकाने ब्रह्मदेवाला नमस्कार केलेला आहे. ब्रह्मदेवाच्या मुखातून सुद्धा दीर्घायुषी भव आयुष्यमान भव अशा प्रकारचा आशीर्वाद निघाल्यानंतर या सप्तऋषींनी पुन्हा ब्रह्मदेवाला साष्टांग दंडवाद घालून सांगितलं की महाराज आम्ही या बालकाला तुमच्याजवळ घेऊन आलेले. या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असताना कर्मधर्म संयोगाने या पुष्कर क्षेत्री आलेले आणि पुरुषक्षेत्री आल्यानंतर हा बालक त्या ठिकाणी दिसलेला आहे. या बालकाने जेव्हा आम्हाला नमस्कार केला तेव्हा आमच्या मुखातून निघाला दीर्घायुषी भव. तेव्हा महाराज याचं आयुष्य आता फक्त 5 दिवस शिल्लक आहे आणि तुमच्या मुखातून जो आशीर्वाद निघालेला आहे तो आशीर्वाद सत्य व्हावा अशा प्रकारची इच्छा आहे आमची. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं काही काळजी करू नका, जेवढं माझं आयुष्य आहे तेवढं या बालकाचं राहील. तेव्हा ब्रह्मदेवाच्या मुखातून निघाल्यानंतर त्या ऋषींना सुद्धा हायसं वाटलं. तेव्हा ही ऋषी मंडळी या दीर्घायुषी बालकाला घेऊन या पृथ्वी तलावरती आलेली आणि पृथ्वी तलावरती आल्यानंतर हे बालक पळत पळत जर कुठे गेलं असेल तर आपल्या पित्याकडे गेलेले मृकुंड ऋषीकडे गेलेले. मृकुंड ऋषींनी बाहेर येऊन पाहतात तर हे सप्तऋषी विश्वामित्र जमदग्नी भरद्वाज अत्री वसिष्ठ कश्यप आदी ऋषी त्या ठिकाणी उपस्थित होते. तेव्हा या ऋषींना मृकुंड ऋषींनी साष्टांग दंडवत घातलेलं आहे आणि सांगितलं की महाराज तुमच्यामुळं आज माझ्या बालकाला दीर्घायुष्य प्राप्त झालेले. आणि ब्रह्मदेवाने केवळ दीर्घायुष्य दिलेलं नाही तर दीर्घायुष्य देऊन या बालकाचं नाव मार्कंडेय असं ठेवलेलं. म्हणून आज दीर्घायुष्याची कामना करताना पहिल्यांदा मार्कंडेयाचं स्मरण करतात. काय सगुडम तिलसम मिश्रम अंजल्यर्थ मितंपयः मार्कंडेयाद वरं लब्ध्वा पिबाम्यायुर्विवृद्धये. मार्कंडेयाचं स्मरण करायचंय आणि तीळ आणि गुळ दूध यांचं प्राशन करायचंय. मार्कंडेयासारखं आयुष्य प्राप्त हो. तेव्हा विवाहामध्ये सुद्धा मार्कंडेयाचं स्मरण करतात. ती वधूची आई म्हणजे नवरी नवरीची मुलगी ही दोघांना आशीर्वाद देते. बाबा माझा जो जावई त्याला मार्कंडेयासारखं आयुष्य मिळो आणि माझी जी मुलगी तिला सावित्री सारखं सौभाग्य प्राप्त हो अशा प्रकारचा आशीर्वाद देतो. म्हणून मार्कंडेयाचं स्मरण केल्यानंतर आयुष्य प्रदान होतं, आयुष्य वाढतं, दीर्घायुष्य लाभतं. मृकुंड ऋषींनी जेव्हा या ऋषी मंडळींच्याकडे ऐकलं की बाबा खरोखरच आज माझ्या बालकांनी जे मला आयुष्यात जमलेलं नाही, अनेक वर्ष तपश्चर्या करून सुद्धा मला अजून ब्रह्मदेवाचं दर्शन झालेलं नाही तर या माझ्या बालकाला झालेलं आहे. तेव्हा या ऋषींच्या मुखातून उद्गार निघालेले मृकुंड ऋषींच्या की बाबा पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिनिलोकी झेंडा. जे मला जमलेलं नाही ते माझ्या मुलांनी करून दाखवलेले. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चेतेन अपार संवित सुखसागरेस्मिन लीलम परब्रह्मणी यस्य चेतः. आज या बालकाने माझ्या कुलाला पवित्र केलेले. नुसत्या कुलालाच पवित्र केलेलं नाही, आज याच्या जननीचा जो गर्भ आहे त्या गर्भाला पवित्र केलेले. कुलम पवित्रम आज त्या मातेला सुद्धा कृतार्थता वाटतीये. जननी कृतार्थ नुसते मातेलाच कृतार्थ वाटत नाही तर ही संपूर्ण वसुंधरा ज्याच्या आचरणाने वसुंधरा पुण्यवती चेतेन ही संपूर्ण पृथ्वी पुण्यवान झालेली अशा पुत्राला जन्म देऊन. कारण ज्याच्या अंतःकरणामध्ये स्वतः परब्रह्म भगवान चतुर्भुज नारायणाचं वास्तव्य, चतुर्मुख ब्रह्माचं वास्तव्य ज्याच्या अंतःकरणामध्ये वसुंधरा पुण्यवती चेतेन अपार संवित सुखसागरेस्मिन लीनम परब्रह्मणी असे चेतः. ज्याचं अंतःकरण परब्रह्म्याच्या ठिकाणी अत्यंत लीन आहे, रममाण आहे. तेव्हा या मृकुंड ऋषींनी जर काय केलं असेल तर मार्कंडेयाला साष्टांग दंडवत घातलेला आहे आणि ते मार्कंडेय महर्षी या ठिकाणी या पुष्कर क्षेत्री आलेले. मार्कंडेयाने सुद्धा अनेक वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केलेली. पुढे प्रभू रामचंद्र या ठिकाणी आलेले आणि रामचंद्रांना सुद्धा अनेक प्रकारचा उपदेश मार्कंडेयाने केलेला आहे. मार्कंडेयाने भगवान रामचंद्रांनी सुद्धा या ठिकाणी येऊन पिंड प्रदान केले, दशरथ राजाला पिंड प्रदान केलेले. तेव्हा अत्यंत पुण्यवान असणारे हे पुष्कर क्षेत्र, या पुष्कर क्षेत्रा ठिकाणी जो यज्ञ ब्रह्मादेवाने केलेला आहे तोच यज्ञाचं जे त्याच यज्ञाचं स्थान म्हणजे आजचे हे पुष्कर सरोवर. या ठिकाणी पुष्कर सरोवराला परिक्रमा सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. कारण ही परिक्रमा सुद्धा यानी कहानी च पापानी ब्रह्महत्या समानी च तानी सर्वाणी नश्यंती प्रदक्षिण पदे पदे. या ठिकाणी केलेली परिक्रमा ही ब्रह्महत्येसारखं पातक दूर करते. ज्याला परिक्रमा केल्यामुळं ब्रह्महत्येचं पातक सुद्धा त्या ठिकाणी नष्ट होतं, अन्य पातक तर नष्ट होतीलच. म्हणून या ठिकाणी परिक्रमेचं सुद्धा अत्यंत महत्व आहे. मार्कंडेयांनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली, भगवान रामचंद्र या ठिकाणी आलेले आणि ब्रह्मदेवाच्या यज्ञामध्ये सगळे स्वामी झालेले. तारयती तीर्थम, तीर्थामध्ये गेल्यानंतर त्या तीर्थाचं खरं फल कोणाला प्राप्त होतं? पद्मपुराणामध्ये वर्णन करतात, यस्य हस्तौ च पादौ च मनश्चैव सुसंयुतम विद्या तपश्च कीर्तिश्च स तीर्थ फलमुष्णुते। ज्याचे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय म्हणजे हात पाय जिव्हा उपस्थ आणि गुदा, या पंच कर्मेंद्रियांकडनं आणि पंच ज्ञानेंद्रियांच्याकडनं जे कर्म होत ते कर्म आणि त्याला एकादश, हे पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि अकरावं मन हे ज्याच्या ताब्यात आहे। कारण मन हे मनुष्याला कारण आणि बंधाकरता कारणी होते। मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो हो। मनच हे मनुष्याला बंधामध्ये घालतं आणि मनच मनुष्याला संसारापासून मुक्त करतं। म्हणून रामदास स्वामींनी पहिल्यांदा काय केलं असेल तर मनाला उपदेश केलेला आहे, कुठल्याही इंद्रियांना उपदेश केलेला नाही। कारण मन जर स्थिर असेल तर मनुष्य भक्ती करू शकतो, मनुष्य तपश्चर्या करू शकतो, यज्ञयागादी कर्म करू शकतो, ध्यान लावू शकतो। म्हणून पहिल्यांदा काय केलं तर मनाला उपदेश केला, बाबा सज्जना मना या भक्ती मार्गाने तुझा, मना सज्जना भक्तीपंथी जावे तरी श्रीहरी पावी जेतो स्वभाव आहे। अरे या श्रीहरीचा स्वभाव आहे, भगवंताचा स्वभाव आहे, तो पावणारच आहे। पण कशाने पावणार आहे? जे मन भक्ती मार्गाने जात, ज्या मनामध्ये भक्तीचा अंकुर प्रादुर्भूत होतो, त्या मनामध्येच भगवंताचं वास्तव्य होऊ शकतं। कारण भगवंत हा सर्वांच्या प्राणी सर्व प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये स्थित आहे। ईश्वर सर्व जीवांना हृदये शरीर जुनो तिष्ठती, म्हणून पहिल्यांदा मनाला उपदेश केलेला आहे। ज्यांचं मन हे ताब्यात आहे त्याला तीर्थाचं फल मिळू शकतो। पुन्हा दुसरा श्लोक त्यांनी सांगितलेलं आहे, प्रतिग्रहादुपावृत्त संतुष्ट येन केनचित अहंकार निवृत्तीश्च सतीर्थ फलमश्नुते। जो प्रतिग्रहापासून दूर आहे, जो दान घेण्यापासून सुद्धा दूर आहे, आणि ज्यांचं मन हे संतुष्ट आहे ब्राह्मणांनी किंवा हे संतुष्ट राहावं, ब्राह्मणांची षटकर्म सांगितलेली आहेत, अध्ययन अध्यापन यजन याजन आणि दान आणि पतिग्रह, या षटकर्मांनी युक्त असणारा ब्राह्मण जन्मना जायते शूद्रहा, जन्मना जायते शूद्रहा संस्कारात द्विज उच्यते। मनुष्य हा संस्काराने द्विज होतो। संस्कार कशावरती? तर मनावरती संस्कार सांगितलेले। संस्क्रियते मनहा यस्याम सहा संस्कारहा, ज्या संस्कृतीमध्ये मनावरती संस्कार होतात त्याच धर्माला संस्कृती म्हणली। ज्याचं मन हे ताब्यात आहे, जो षटकर्माने युक्त आहे, जो अध्यापन करतो, पहिल्यांदा अध्ययन करायचंय, पहिल्यांदा शिकायचंय, नंतर शिकवायचंय, अध्ययन अध्यापन, नंतर यजन याजन, पहिल्यांदा यज्ञकर्म करायचे आणि नंतर करून घ्यायचे यजमानांच्याकडनं, दान आणि प्रतिग्रह, पहिल्यांदा दान करायला शिकायचे आणि नंतर प्रतिग्रह सांगितलेले आहे। नुसतं दान घेऊन चालणार नाही, कारण दिलेलं दान हे पोचवणं सुद्धा फार अवघड आहे। दान घेणं हे फार सोपं आहे, पण ते दान पोचवणं सुद्धा अवघड आहे। म्हणून त्यांनी पहिल्यांदा सांगितले, कारण वर्णानाम ब्राह्मण गुरु, चार वर्णाचा जर गुरु कोण असेल तर ब्राह्मण आहे। म्हणून ब्राह्मणांच्या वरती फार मोठी जबाबदारी। भगवान गीतेमध्ये सांगतात, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जना सयत प्रमाण कुरुते लोकस्तदुन वर्तते। याचं भाषांतर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये करतात, येथ वडील जे आचरती तया नाम धर्म ठेवती, ए रती जे अनुष्ठिती सामान्य सगळं। म्हणून वडिलांच्या वरती फार मोठी जबाबदारी आहे। वडील म्हणजे काय? जे श्रेष्ठ आहेत। म्हणून ब्राह्मणांच्या वरती फार मोठी जबाबदारी। पहिल्यांदा काय केलं असेल, काय करायला पाहिजे, तर षटकर्माने युक्त व्हायला पाहिजे। नुसतं तीर्थवास सुद्धा करून चालणार नाही, तीर्थामध्ये अत्यंत सावधतीने मागायला पाहिजे। तीर्थामध्ये अनेक प्रकारची लोक येतात, दान देतात, पण ते दान सुद्धा आपल्याला घेण्याचा अधिकार आहे की नाही स्वतः आत्मपरीक्षण करायला पाहिजे। गोपाल कृष्ण भगवान की जय।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण। वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुद्धा

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष. याचं पुनःप्रसारण 3:55

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो आता ऐकूया अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 41वा श्लोक आपण आज पाहणार आहोत. बहुहिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी ना तुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती की जे. समर्थ काय म्हणतात पहा याच्यामध्ये. बहुहिंडता सौख्य होणार नाही. मनाच्या श्लोकातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा. म्हणजे माणसं काय हिंडतात? तर सुख मिळवण्यासाठी, समाधान मिळवण्यासाठी. तर ह्या ठिकाणी ते म्हणत आहेत बहुहिंडता. अजिबातच हिंडलो नाही तर चालेल का? ते चालणार नाही. देहाचे व्यापार आहेत, संसारातले सगळे व्यवहार आहेत, हे सगळे नीट व्हायला पाहिजेत. त्यामुळे थोडंफार हिंडणं भाग आहे. नाही तर म्हणणार बरं आहे, समर्थ म्हणाले की हिंडायचं काही कारण नाही, आम्ही आपले लोळ झोपून राहिलो किंवा एकाच ठिकाणी बसलो, असं नाही आहे. व्यवहार चालण्यासाठी, देहधारणा होण्यासाठी, आवश्यक त्या गोष्टी करण्यासाठी जी काही हालचाल, हिंडणं आवश्यक आहे तेवढं करायचं आहे. पण बहुहिंडता म्हणजे कुठंतरी समर्थांना असं लक्षात येत आहे की माणसं कारणाशिवाय फिरत असतात. घरात फिरणं झालं, नोकरी व्यवसायासाठी फिरणं झालं, आता यात्रा कंपनीतून इकडं जायचं, तिकडं जायचं, तिकडं जायचं, खिशात पैसे असतात, माणसं फिरत राहतात. कशासाठी फिरता असं जर विचारलं, काही आनंद मिळतो, सुख मिळतं असं त्यांना वाटतं. पण ते जे सुख समाधान आहे ते तात्पुरतं असतं आणि तेही असेलच असं सांगता येत नाही. गेले कुठं, काही ॲक्सिडेंट झाला, आजारपण आलं, काही इतर अडचणी आल्या, स्वापदभय, चोराचं भय, सरकारच्या काही गोष्टी आल्या, आलं की व्याप आला त्याच्यामध्ये. त्यामुळे गरजेपुरती कुठलीही गोष्ट करणं, जेवायचं झालं तरी गरजेपुरतं जेवणं हे अभिप्रेत आहे देहासाठी. पण उगीच आपला खातच बसला, हे खा ते खा ते खा, तर ते बहु होतं. आवश्यक तेवढी झोप घेणं ठीक आहे, पण लोळतच राहिले, झोपतच राहिले तर तमोगुण वाढला, ते बहु झालं. त्यामुळे अति, बहु असे शब्द समर्थांनी वापरलेले. म्हणजे इथं ते म्हणत आहेत बहुहिंडता सौख्य होणार नाही. व्यवहाराच्या दृष्टीनं तर नाहीच, पण आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की परमार्थामध्ये सुद्धा मंडळी परमार्थाच्या नावाखाली खूप फिरत असतात. निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांना जायचं आहे, संतांच्या समाधीच्या ठिकाणी जातात, जप तप अनुष्ठान व्रत वैकल्य पूजा अर्चा अनेक गोष्टी करत असतात, यज्ञ या करतात, सगळं करतात. पण हे सगळं करताना आपण हे कशासाठी करतो आहोत

त्यामुळे हे देहाचं हिंडणं झालं. आता दुसरं हिंडणं जे आहे ते मनाचं हिंडणं आहे. देहानी जसे हिंडतात तसे मनानी हिंडत असतात. देहानी क्षणभर एका ठिकाणी बसले असं वाटलं तरी मन फिरत असतं. परमार्थाच्या नावाखाली देखील माणसं कुठं कुठं कुठं काय काय ऐकायला जात असतात. श्रवणसुद्धा करणं आवश्यक आहे. श्रवणाचं महत्त्व समर्थाने सांगितलेलं आहे, श्रवणावर समास लिहिलेले आहेत. पण श्रवणसुद्धा कोणाकडून करायचं? वक्ता कोण आहे? अधिकारी आहे का? प्रचितीचं आहे सांगणार आहे का? स्वानुभूती संपन्न असा कोणी वक्ता आहे का? की जो बोलण्यासारखे चालणे आहे का? नुसतंच पांडित्य बडबडतो आहे आणि स्वतः तसं जीवन जगत नाही, असं जर असेल तर उपयोगी नाही आहे. त्यामुळे श्रवण हे काय करतो हे बघितलं पाहिजे. त्याचबरोबर ग्रंथ वाचतो, ते ग्रंथ देखील कोणते वाचतो, कशासाठी वाचतो हे बघितले पाहिजे. अति ग्रंथ वाचू नयेत, कारण एका ग्रंथे निश्चय केला तो दुजी आणि उडवला. एका ग्रंथात एक सांगितलं तर दुसऱ्या ग्रंथात दुसरं सांगितलं. तसं खरं म्हणजे असतं असं नाही. जर तो ग्रंथ संतांनी लिहिलेला असेल तर त्याच्यामध्ये दुमत असत नाही. आपल्याला समजून घेण्यामध्ये त्रुटी आपली आहे, आपल्याला त्याचे अर्थ कळत नाही. भगवद्गीतेतसुद्धा असं वाटते की असं काय उलट सुलट बोलतात भगवंत. एकदा म्हणतात उद्धरेत आत्मनात्मानम, एकदा म्हणतात तेषामहम समुद्धरता. मग नेमकं काय त्यांना म्हणायचं आहे? तर विविध पातळ्यावर समोर जशी व्यक्ती आली असेल त्याप्रमाणे संत देखील उपदेश करत असतात. पण ते समजून घेण्याची, त्यांचं बोलणं ग्रहण करण्याची क्षमता ऐकणाऱ्यात किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. बुद्धीच्या पातळीवर देखील उगीच बुद्धी आहे म्हणून काही काही वाचत बसायचं, त्याचे तर्क काढत बसायचं, याचा काही उपयोग नाही आहे. जे काही आपण करतो आहे त्याचा परिणाम आपल्या मनाला त्या परमार्थाची गोडी लागली पाहिजे. बुद्धीनं आपल्याला परमार्थच करायचा असा निश्चय झाला पाहिजे. आणि मग हे सगळं वाचल्यानंतर कोणता मार्ग आपल्याला योग्य आहे, आवडीचा आहे, आपल्याला जमणार आहे तो बघून त्याप्रमाणे त्या मार्गाने चालायला लागलं पाहिजे. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते जर भेटले नसतील तर आपला मार्ग चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधपणे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि एक एक क्षण मोलाचा आहे. इकडं तिकडं फिरण्यात वाया गेला तर त्याच्यामध्ये पुढे त्यांनी म्हटलं आहे तसं शिणावे, सगळे हिंडून हिंडून शीण येईल, श्रम होतील, कष्ट होतील, परी ना तुडे हित काही न आतुडे. पण त्यापासून आपलं हित होईल असं सांगता येत नाही. हित असा शब्द कल्याण. कल्याण एकच आहे की जीवाने आत्मरूप होणं, आत्मदर्शन प्राप्त करून घेणं. त्यांनी जन्मकृतार्थ होत असतो. पण असं नुसतं हिणण्याने शिणावे परी आतुडे नातुडे हित काय. मग काय करायला पाहिजे? विचारे बरे अंतरा बोधविजे. बरे विचारे, विचारसुद्धा काहीतरी करून चालणार नाही आहे. बरे विचारे, शुद्ध विचार पाहिजे. मग अशुद्ध विचार आहेत का? हो आहेत. विचार जर करायचा झाला तर शुद्ध विचार करा, भगवंतासंबंधी विचार करा, त्याचं चिंतन करा, त्यांना काय अपेक्षित आहे ते पहा, त्याप्रमाणे आपले जीवन घाला. असा जर विचार केला तर तसा विचार करत करत अंतरा बोधविजे, आपल्या अंतरामध्ये आपणच आपल्याला बोध करून घ्यायचा आहे. चिंतन करून काय नेमकं करायचं आहे, कसं करायचं आहे, प्रत्येक क्षण कसा घालवायचा आहे, असं सगळं विचार करून करून सगळ्या गोष्टी केल्या आहेत पाहिजे. म्हणून विचारे बरे अंतरा बोधविजे, मना सज्जना हे सज्जन मना राघवी वस्ती कीजे. त्याच्यासाठी तुला जर काय करायला हवं असेल तर राघवाच्या ठिकाणी तू वास्तव्य कर. तिथं जसं जसं तू लक्ष देशील तसं तसं तुला तुझा मार्ग कळायला लागेल. त्यामुळे ह्याच्यामुळे हा जो चरण आहे तो मागच्या दोन श्लोकांपासून घेतलेला आहे त्यांनी, की मना सज्जना राघवी वस्ती कीजे. तर हितसुद्धा पुन्हा हे सगळं सांगताना शेवट त्यांनी केलं आहे मना सज्जना. तर काय म्हटलं आहे त्यांनी? बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी ना तुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोधविजे, मना सज्जना राघवी वस्तिकीजे.
जय जय रघुवीर समर्थ।

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोतेहो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई। हे सर्व बंधू आणि भगिनी भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दर महा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्ती सुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्ती सुधा सेवा मित्र करता दर महा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया. संगीत राम फटक आणि स्वर पंडित भीमसेन जोशी.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया प्रतिभानुज यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे श्रीपाद भावे.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। अहिल्यानगरचा एक ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आला। स्वामींच्या प्रसन्न दर्शनाने ब्राह्मणाला खूप आनंद झाला। अनेक वर्ष मनात बाळगलेली स्वामींच्या दर्शनाची इच्छा पूर्ण झाली। ब्राह्मणाने स्वामींना हात जोडून विनंती केली की स्वामी, मी एक गरीब ब्राह्मण आहे, तरीही माझ्या मनात आलं आहे की तुम्हाला जे जे आवडतं ते स्वतः रांधून खाऊ घालावं। माझी ही छोटीशी इच्छा तुम्ही पूर्ण करावी। स्वामींनी त्या ब्राह्मणाला सांगितलं, फार काही नको, भजी, कडबोळी, खीर आणि गोडाची आमटी एवढं मला पुरे, त्याने माझं पोट भरेल। ब्राह्मणाने काय केलं तर पत्नीच्या मदतीने पुरणपोळीचा बेत आखला आणि स्वामींना बोलवायला गेला। औदुंबराच्या झाडाखाली नव्हते, स्वामी राजेसाहेबांच्या घोड्याच्या पागेत गेले होते। तिथे एक ओटा होता, त्या ओट्यावर स्वामी निवांत बसले होते। ब्राह्मण स्वामींना शोधत घोड्याच्या पागेत गेला। त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि भोजनाला चला अशी विनंती केली। तेव्हा स्वामी ब्राह्मणाला म्हणाले, भटा ब्राह्मणांना आज जेव घाल, म्हणजे मग आमचं पोट आपसुकपणे भरेल। आता मात्र माती चिवडत बसू नकोस। स्वामींचं बोलणं ऐकून ब्राह्मणाचं मन थोडं खट्टू झालं। स्वामींची आज्ञा मात्र त्याने पाळली। गावातल्या काही ब्राह्मणांना त्याने जेवू घातलं। ब्राह्मण वर्ग खुश झाला। त्यांना पानांचे विडे देऊन ब्राह्मणांची बोळवण केली। त्यानंतर ब्राह्मणाने काय केलं तर स्वामींचं एक ताट, स्वतःचं आणि पत्नीचं अशी तीन ताटं अन्नाने भरली आणि बाजूला ठेवली। उरलेलं अन्न गावातल्या गोरगरिबांना वाटून टाकलं आणि पुन्हा स्वामींकडे जायचं म्हणून तो घराच्या बाहेर पडणार। एवढ्यात बाहेर गावचे दोन ब्राह्मण भुकेल्या अवस्थेत आले आणि त्यांनी ब्राह्मणाकडेच अन्न कुठे मिळेल अशी चौकशी केली। खरं तर खूप वेळ अन्न न मिळाल्यामुळे त्यांचा जीव व्याकुळ झाला होता। ब्राह्मणाची परीक्षा पाहण्याचा तो क्षण होता, कारण त्याने उरलेलं सर्व अन्न गोरगरिबांना मुक्त हस्ताने वाटून टाकलं होतं। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपलं आयुष्य संपन्न व्हावं म्हणून सतत फक्त भगवंताचं नाम घ्यावं। नामच साधकाला आणि भक्तांना भगवंत आनंद देतं। मी तुम्हाला सतत नामाविषयी एवढ्यासाठी सांगतो आहे की नामात अष्टौप्रहर दंग झाल्यावर इतर कुठलेच विचार मनात येत नाहीत। मन त्यामुळे बेचैनीत सापडत नाही। प्रापंचिक विचार अतिशय त्रासदायक असतात, ते नष्ट व्हावेत म्हणून नाम घ्यावं। प्रापंचिक विचार आपल्या करीत असलेल्या साधनेला चूड लावतात। परमेश्वरी विचारांपासून आपण दूर जातो, म्हणून फक्त नामातच दंग राहण्याचा प्रयत्न करा। त्यातच आयुष्यभराचा आनंद साठलेला आहे।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 23 ऑगस्ट. वाचनाची आवश्यकता आणि मर्यादा. पोथ्या आणि संतांचे ग्रंथ आपण मोठ्या प्रेमाने वाचतो आणि सांगतो, पण तशी कृती करत नाही. म्हणून आपण देवाला अप्रिय होतो. संतांचे ग्रंथ हे अगदी प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत. हा ग्रंथ माझ्याच करता सांगितला आहे, तो कृतीत आणण्याकरता आहे, ही भावना ठेवून वाचन करावं. ग्रंथ लिहिणाऱ्याची तीव्र इच्छा असते की त्याप्रमाणे लोकांनी आचरण करावं. त्यावरची टीका वाचताना मूळ ग्रंथातला मतितार्थ लक्षात आणावा. भाषांतरकार हा भाषांतरामध्ये आपलं थोडं घालतोच. मूळ ग्रंथ वाचणं हे केव्हाही चांगलं. संतांचे ग्रंथ हे आईच्या दुधासारखे, तर टीका आणि भाषांतर हे दाईच्या दुधासारखे आहेत. हा फरक जाणून घ्यावा. कित्येकांच्या बाबतीत वाचन हे सुद्धा एक व्यसन होऊन जातं. उगीच वाचित बसण्याचा फायदा नाही. नुसत्या वाचनाने काही साधत नाही. जितकं वाचावं तितका घोटाळा मात्र होतो. वाचावं कुणी? तर ज्याला पचवण्याची शक्ती आहे त्यांनी. बाकीच्या लोकांनी फार वाचू नये. त्यातही वर्तमानपत्र वाचत वेळ घालवणं म्हणजे आपण होऊन जगाला घरी बोलवणं होय. वाचनाचं मनन झालं पाहिजे. मनन झालं की ते आपल्या रक्तामध्ये मिसळतं. वाचन आणि साधन बरोबर चालावं, मग साधकाला वाचनापासून खरा अर्थ कळतो आणि आनंद होतो. साधन आणि वाचन असलं की साधक कधीही मागे पडायचा नाही. उपनिषदे, गीता, योगवासिष्ठ यासारखे वेदांतपूर्ण ग्रंथ वाचणे आणि समजावून घेणे आपल्या उपासनेला आवश्यक असतं. गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे. प्रवृत्ती आणि निवृत्ती, कर्मयोग आणि कर्मसंन्यास यांचं एकीकरण करण्यासाठी गीता सांगितली आहे, हे लक्षात ठेवून ती वाचावी. वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही. हितकारक गोष्ट आचरणात आणलीच पाहिजे. समजा आपण एका गावाला जायला निघालो आहोत आणि मोठ्या रस्त्याने जात आहोत. वाटेत एक माहितगार इसम भेटला आणि त्याने आपल्याला जवळची एक पायवाट दाखवली. त्या पायवाटेने आपण आपल्या गावी लवकर पोहोचतो. तसं उपासनेच्या मार्गामध्ये स्वतःचा दोष स्वतःला कळत नाही. आपलं मन ताळ्यावर राहत नाही. अशा वेळी गीतेसारख्या ग्रंथांच्या वाचनाने आपला दोष आपल्याला कळतो आणि आपली चूक आपल्याला कळली तर आपण लवकर सुधारतो. पोथी वाचायची ती कशा करता? साध्य काय, साधन काय हे जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करण्यासाठी. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, विद्याधर गोखले यांची पदरचना ऐकूयात. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया कवी संजीव यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा.

श्रोते हो आता ऐकूया सुरेश भट यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:15 आणि 11:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया रविवारचा नाममंत्र.

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय 11 महानंदा सुधर्म आणि तारक यांची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, काश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे मित्र आणि शिवभक्त होते। त्यांना अंगाला राख पासून रुद्राक्ष माळा घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचं। त्यांच्या अशा वागण्याने राजा आणि प्रधानाला मोठी चिंता वाटे। एकदा पराशर ऋषी राजाच्या भेटीला आले असताना राजाने त्यांना आपली चिंता सांगितली। तेव्हा त्या दोन्ही कुमारांचं अवलोकन करून पराशर म्हणाले, पूर्वी नंदीग्रामात महानंदा नावाची एक वेश्या राहत असे। तिने एक कोंबडा आणि माकड पाळलं होतं। ती त्यांना रुद्राक्ष माळा घालून आणि भस्म लावून नृत्य करायला शिकवित असे। त्यांना नृत्यशाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवित असे। त्यांना पुराण श्रवणाचाही लाभ होत असे। अशा प्रकारे महानंदेच्या संगतीत त्यांनाही शिवभजन घडत होतं। एकदा भगवान शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले। तिने त्यांचं स्वागत करून, मी 3 दिवस फक्त तुमचीच आहे असं सांगितलं। तेव्हा सौदागराने आपल्याकडील दिव्य लिंग तिला दिलं आणि म्हणाला, हे लिंग माझा प्राण आहे, ते जपून ठेव, ते जळलं किंवा भंगलं तर मी अग्निप्रवेश करीन। महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत ठेवलं।

अक्षयस्थान दिलं. महानंदेकडील कोंबडा आणि माकड यांना तुझ्या आणि प्रधानाच्या पुत्राच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहेत. पण हे राजा, तुझा पुत्र अल्पायुषी असून आजपासून सातव्या दिवशी मरणार आहे. हे संकट टाळण्यासाठी तू शिवांवर संतत धार धरून रुद्राध्यायाची पारायणे कर. राजा मनोमन घाबरला होता, तरीही त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही धैर्याने केलं. सातव्या दिवशी मृत्यू घटका येताच सुधर्मा शुद्ध हरपून खाली पडला, तेव्हा पराशरांनी रुद्रोदक शिंपडून त्याला शुद्धीवर आणलं. भान येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले याचा अनुभव सांगितला. तो नारदांनीही तिथे प्रकट होऊन त्याला दुजोरा दिला. मग भद्रसेनाने आनंदोत्सव करून नारद आणि पराशर यांचा सन्मान केला आणि सुधर्म्याला गादीवर बसवून प्रधानासह तपासाठी वनात गेला. शंकरांनी त्यांनाही निजकृपेने आपल्यात विलीन करून घेतलं. ओम नमः शिवाय.

अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माजी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप।

काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघासी झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्मा

तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वेश्या असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता

शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुक्कुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करितील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लावितील बहुतास उद्धरतील तुम्हाते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुके नमी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या

अध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले, जे रुद्राध्याय ऐकती पढ़ती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती, मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा, मग सांप्रदाये

आहेत ब्राह्मण, आणि कसांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी, मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण, न्यास ध्यानयुक्त पढून

एक काल पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदुर, विकराळ दाढा भयंकर, नेत्र खदिरांगारा सारिखे, तो मज घेऊनी जात असता, चौघे पुरुष धावोनी आले तत्वता, पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे, ते तेजे जैसे गभस्ती, दिगंततम संहारिती, भस्म अंगी व्या

डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंगवाद्ये गर्जति अनेक वाद्यांसे गजर शिवलीला गाती अपार श्रृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानन धडकती भेरी नादन माये नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करितसे षड्रस अन्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तु अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका।

मज देखता मृत्यु सपुसु लागला। शिवसूत ऐकाते तू कोणाचा आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन। त्यास 10,000 वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम होईल तत्वता। रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघूनी तत्वता। कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन। पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्युचिन्ह। गंडांतर थोर होते ते महत्पुण्ये निरसूनी सहज। 10,000 वर्षे करावे राज मग तो सूर्यनंदन महाराज। स्वापराधे कष्टी बहु मग उभा

न भावा, त्यास प्रसवो न वांस झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता, त्यासी संभाषण करिता महापातक जाणिजे, ते आपल्या गृहास न आणावे, आपण त्यांच्या सदनास न जावे, ते त्यजावे जीवे भावे, जेवी सुशील हिंसक गृह।

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 11वा अध्याय श्रवण केला. 11व्या अध्यायाची फलश्रुती अशी: रुद्राध्यायाच्या पाठा इतकं याचं महत्त्व आहे, यामुळे दुर्भाग्य दूर होईल, वैभव प्राप्त होईल. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिव महिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र, अदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन, भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेला राग मालकंस.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेला राग मालकंस. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55 मिनिटांनी।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ऐकूया गुरुनाथ शेणई यांची गीतरचना. संगीत आहे वीरधवल करंगुटकर यांचं आणि स्वर आहे कृष्णा कल्ले यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकडोजी महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीरंग उरेकर यांचं आणि स्वर आहे पंडित उल्हास कशाळकर यांचा।

श्रोतेहो, संत सावता महाराजांची अभंगरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे पल्लवी कर्वे आणि सहकारी यांचा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि राजेश दातार.

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोतेहो आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 41वा श्लोक आपण आज पाहणार आहोत. बहुहिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती की जे. समर्थ काय म्हणतात पहा याच्यामध्ये. बहुहिंडता सौख्य होणार नाही. मनाच्या श्लोकातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा. म्हणजे माणसं काय हिंडतात? तर सुख मिळवण्यासाठी, समाधान मिळवण्यासाठी. तर ह्या ठिकाणी ते म्हणतात बहुहिंडता. अजिबातच हिंडलो नाही तर चालेल का? ते चालणार नाही. देहाचे व्यापार आहेत, संसारातले सगळे व्यवहार आहेत, हे सगळे नीट व्हायला पाहिजेत. त्यामुळे थोडंफार हिंडणं भाग आहे. नाही तर म्हणणार बरं आहे, समर्थ म्हणाले की हिंडायचं काही कारण नाही, आम्ही आपले लोळ झोपून राहिलो किंवा एकाच ठिकाणी बसलो, असं नाही आहे. व्यवहार चालण्यासाठी, देहधारणा होण्यासाठी, आवश्यक त्या गोष्टी करण्यासाठी जी काही हालचाल, हिंडणं आवश्यक आहे तेवढं करायचं आहे. पण बहुहिंडता म्हणजे कुठंतरी समर्थांना असं लक्षात येत आहे की माणसं कारणाशिवाय फिरत असतात. घरात फिरणं झालं, नोकरी व्यवसायासाठी फिरणं झालं, आता यात्रा कंपनीतून इकडं जायचं, तिकडं जायचं, तिकडं जायचं, खिशात पैसे असतात, माणसं फिरत राहतात. कशासाठी फिरता असं जर विचारलं, काही नाही, आनंद मिळतो, सुख मिळतं असं त्यांना वाटतं. पण ते जे सुख समाधान आहे ते तात्पुरतं असतं आणि तेही असेलच असं सांगता येत नाही. गेले कुठं, काही ॲक्सिडेंट झाला, आजारपण आलं, काही इतर अडचणी आल्या, स्वापदभय, चोराचं भय, सरकारच्या काही गोष्टी आल्या, आलं की व्याप आला त्याच्यामध्ये. त्यामुळे गरजेपुरती कुठलीही गोष्ट करणं, जेवायचं झालं तरी गरजेपुरतं जेवणं हे अभिप्रेत आहे देहासाठी. पण उगीच आपला खातच बसला, हे खा ते खा ते खा, तर ते बहु होतं. आवश्यक तेवढी झोप घेणं ठीक आहे, पण लोळतच राहिले, झोपतच राहिले तर तमोगुण वाढला, ते बहु झालं. त्यामुळे अति, बहु असे शब्द समर्थांनी वापरलेले आहेत. मग इथं ते म्हणत आहेत बहुहिंडता सौख्य होणार नाही. व्यवहाराच्या दृष्टीनं तर नाहीच, पण आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की परमार्थामध्ये सुद्धा मंडळी परमार्थाच्या नावाखाली खूप फिरत असतात. निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांना जायचं आहे, संतांच्या समाधीच्या ठिकाणी जातात. जप तप अनुष्ठानं व्रत वैकल्य पूजा अर्चा अनेक गोष्टी करत असतात, यज्ञ या करतात, सगळं करतात. पण हे सगळं करताना आपण हे कशासाठी करतो आहोत, त्याचा उपयोग काय होणार आहे किंवा परिणाम काय होणार आहे हे बघत नाहीत. वस्तुतः जीवनात आपल्याला ध्येय कोणतं आहे, काय साधायचं आहे आणि त्यासाठी आपला मार्ग कोणता आहे हे नक्की कळलं पाहिजे की ह्या दिशेनं आपल्याला जायचं आहे आणि हा हा तो मार्ग आहे. तो मार्ग संत सद्गुरू सांगत असतात, संतांचे ग्रंथ सांगत असतात. पण संतांच्या ग्रंथावरून आपल्याला कळेलच असं सांगता येत नाही. त्यामुळे कुणीतरी जाणकाराने देखील त्या ग्रंथांचा अर्थ समजून द्यावा लागतो. तसं जर झालं तर त्याचा उपयोग होतो. त्यामुळे हे देहाचं हिंडणं झालं. आता दुसरं हिंडणं जे आहे ते मनाचं हिंडणं आहे. देहानी जसे हिंडतात तसे मनानी हिंडत असतात. देहानी क्षणभर एका ठिकाणी बसले असं वाटलं तरी मन फिरत असतं. परमार्थाच्या नावाखाली देखील माणसं कुठं कुठं कुठं काय काय ऐकायला जात असतात. श्रवणसुद्धा करणं आवश्यक आहे. श्रवणाचं महत्त्व समर्थाने सांगितलेलं आहे, श्रवणावर समास लिहिलेले आहेत. पण श्रवणसुद्धा कोणाकडून करायचं, वक्ता कोण आहे, अधिकारी आहे का, प्रचितीचं आहे सांगणार आहे का? स्वानुभूती संपन्न असा कोणी वक्ता आहे का की जो बोलण्यासारखे चालणे आहे का नुसतंच पांडित्य बडबडतो आहे आणि स्वतः तसं जीवन जगत नाही, असं जर असेल तर उपयोगी नाही आहे. त्यामुळे श्रवण हे काय करतो हे बघितलं पाहिजे. त्याचबरोबर ग्रंथ वाचतो, ते ग्रंथ देखील कोणते वाचतो, कशासाठी वाचतो हे बघितले पाहिजे. अति ग्रंथ वाचू नयेत, कारण एका ग्रंथे निश्चय केला तो दुजी आणि उडवला. एका ग्रंथात एक सांगितलं तर दुसऱ्या ग्रंथात दुसरं सांगितलं. तसं खरं म्हणजे असतं असं नाही, जर तो ग्रंथ संतांनी लिहिलेला असेल तर त्याच्यामध्ये दुमत असत नाही, आपल्याला समजून घेण्यामध्ये त्रुटी आपली आहे, आपल्याला त्याचे अर्थ कळत नाही. भगवद्गीतेत सुद्धा असं वाटतं की असं काय उलट सुलट बोलतात भगवंत. एकदा म्हणतात उद्धरेत आत्मनात्मानम, एकदा म्हणतात तेषामहम समुद्धरता, म्हणजे नेमकं काय त्यांना म्हणायचं आहे. तर विविध पातळ्यावर समोर जशी व्यक्ती आली असेल त्याप्रमाणे संत देखील उपदेश करत असतात, पण ते समजून घेण्याची, त्यांचं बोलणं ग्रहण करण्याची क्षमता ऐकणाऱ्यात किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. बुद्धीच्या पातळीवर देखील उगीच बुद्धी आहे म्हणून काही काही वाचत बसायचं, त्याचे तर्क काढत बसायचं, याचा काही उपयोग नाही आहे. जे काही आपण करतो आहे त्याचा परिणाम आपल्या मनाला त्या परमार्थाची गोडी लागली पाहिजे. बुद्धीनं आपल्याला परमार्थच करायचा असा निश्चय झाला पाहिजे. आणि मग हे सगळं वाचल्यानंतर कोणता मार्ग आपल्याला योग्य आहे, आवडीचा आहे, आपल्याला जमणार आहे, तो बघून त्याप्रमाणे त्या मार्गाने चालायला लागलं पाहिजे. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते जर भेटले नसतील तर आपला मार्ग चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधपणे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि एक एक क्षण मोलाचा आहे, इकडं तिकडं फिरण्यात वाया गेला तर त्याच्यामध्ये पुढे त्यांनी म्हटलं आहे तसं शिणावे, सगळं हिंडून हिंडून शीण येईल, श्रम होतील, कष्ट होतील, परी ना तुडे हित काही न आतुडे, पण त्यापासून आपलं हित होईल असं सांगता येत नाही. हित असा शब्द कल्याण, कल्याण एकच आहे की जीवानी आत्मरूप होणं, आत्मदर्शन प्राप्त करून घेणं, त्यांनी जन्म कृतार्थ होत असतो. पण असं नुसतं हिणण्याने शिणावे परी आतुडे नातुडे हित काय. मग काय करायला पाहिजे? विचारे बरे अंतरा बोधविजे, बरे विचारे, विचारसुद्धा काहीतरी करून चालणार नाही आहे, बरे विचारे, शुद्ध विचार पाहिजे. मग अशुद्ध विचार आहेत का? हो आहेत. विचार जर करायचा झाला तर शुद्ध विचार करा, भगवंतासंबंधी विचार करा, त्याचं चिंतन करा, त्यांना काय अपेक्षित आहे ते पहा, त्याप्रमाणे आपलं जीवन घाला. असा जर विचार केला तर तसा विचार करत करत अंतरा बोध विजे, आपल्या अंतरामध्ये आपणच आपल्याला बोध करून घ्यायचा आहे, चिंतन करून काय नेमकं करायचं आहे, कसं करायचं आहे, प्रत्येक क्षण कसा घालवायचा आहे, असं सगळं विचार करून करून सगळ्या गोष्टी केल्या आहेत पाहिजे. म्हणून विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना हे सज्जन मना राघवी वस्ती कीजे. त्याच्यासाठी तुला जर काय करायला हवं असेल तर राघवाच्या ठिकाणी तू वास्तव्य कर. तिथं जसं जसं तू लक्ष देशील तसं तसं तुला तुझा मार्ग कळायला लागेल. त्यामुळे ह्याच्यामुळे हा जो चरण आहे तो मागच्या दोन श्लोकांपासून घेतलेला आहे त्यांनी, की मना सज्जना राघवी वस्ती कीजे. तर हितसुद्धा पुन्हा हे सगळं सांगताना शेवट त्यांनी केलं आहे मना सज्जना. तर काय म्हटलं आहे त्यांनी? बहुहिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी ना तुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोतेहो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई। हे सर्व बंधू आणि भगिनी भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवा मित्रकरता दरमहा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया. संगीत राम फटक आणि स्वर पंडित भीमसेन जोशी.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च, यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ, तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति, पञ्चेतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम्, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणम्. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा, आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा. मम गोपालकृष्णभगवान् की जय. अत्यंत घोर असणारा हा कली, पण या कली कलियुगाला एक अत्यंत चांगलं वरदान. सत्ययुगामध्ये मनुष्यानी मनाने जरी पाप केलं तरी त्या पाप त्याला लागत होतं, पण त्या पापाचं प्रायश्चित्त काही नव्हतं. पण कलियुगामध्ये मनाने फक्त शरीराने केलेलं पाप हे मनुष्याला लागतं, मनाने केलेलं पाप लागत नाही. यत फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना, तत् फलं लभ्यते सम्यक कलौ केशव कीर्तनात. जे सत्य त्रेता द्वापार या त्रियुगामध्ये जो मनुष्य हजारो वर्ष तपस्या करून जे फल प्राप्त होत नव्हतं, ते फल या कलियुगामध्ये केवळ नामस्मरणाने. ज्यांनी नामस्मरणाचा आश्रय केलेला आहे त्याला कलियुगामध्ये कशा प्रकारची बाधा होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. या जन्मातील नाही, जन्मजन्मांतरीची पापे या नामस्मरणाने नष्ट होतील. म्हणून कलियुगामध्ये अत्यंत सोपा उपाय सांगितलेला आहे. कारण कलियुगामध्ये एक तर मनुष्य आळशी झालेला आहे, त्यामध्ये आयुष्य फार कमी झालेले आहे, त्यामध्ये अनेक प्रकारचे व्याधी आहेत. स्वल्पन तथायुर भवश्च विघ्ना, हा आयुष्य थोडं आणि विघ्न जास्त आहे. म्हणून या कलियुगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणी मात्रांच्या मध्ये पुण्याचा वास व्हावा, काहीतरी सत्कर्म हातून घडावं. म्हणून या कलियुगामध्ये अत्यंत सोपं साधन केवळ नामस्मरण सांगितलेलं आहे. खूप प्रसा पैसा आहे पण आरोग्य बरोबर नाही. आरोग्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पैसा नाही. म्हणून काही करू नका बाबा, कुठं तीर्थयात्रेला जाऊ नका. घरामध्ये बसून जरी राम राम राम राम जरी म्हणलं तरी हे रामनाम सगळ्या प्राणी मात्रांना तारून देणार आहे. जन्मधर्मांतरीचं पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य या नामस्मरणामध्ये. म्हणून या कलियुगामध्ये नामस्मरणाने उद्धार आहे. या ऋषी मंडळींनी ब्रह्मदेवाला सांगितल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं की महाराज काही काळजी करू नका, जे कोणी या पुष्कर क्षेत्रावरती येतील आणि पुष्कर क्षेत्रामध्ये आल्यानंतर तीर्थाचं स्मरण करतील आणि अपोहिष्टी त्रिभीर मंत्र ही, जो अपोहिष्टाती तीन मंत्रांचा या ठिकाणी उल्लेख करील. ज्यांना तीन मंत्र येत नाहीत त्यांनी फक्त ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप जरी केला तर अंतरिक्षातून पुन्हा हे तीर्थ या पृथ्वी तलावरती येईल आणि त्या तीर्थाचे जे काही स्नानाचं फळ आहे ते आपण मनुष्याला प्राप्त होईल. पुन्हा या तीर्थाला वरदान मिळालेले. जो मनुष्य या ठिकाणी संध्या करेल, एक वेळ जरी संध्या केली तरी 12 वर्ष संध्या केल्याचं फळ या ठिकाणी मिळेल. जो मनुष्य या तीर्थावरती पिंड प्रदान करील त्या पिंड प्रदानाचं महात्म्य असं आहे, एक कल्पापर्यंत त्याचे पितर आपल्या पितृलोकामध्ये तृप्त राहतील. म्हणून या ठिकाणी पिंडदानाचं सुद्धा महत्व आहे. या ठिकाणी स्वतः भगवान नारायण जलरूपाने या ठिकाणी विराजमान आहेत. आपो नारायण साक्षात, स्वतः नारायण रूपाने नारायण स्वतः जलरूपाने या ठिकाणी विराजमान आहेत. म्हणून या पुष्कर क्षेत्रा ठिकाणी जे काही कर्म होईल ते पुण्यकारक आणि अक्षय फल देणार होईल. ब्रह्मदेवाच्या हातून वरदान मिळालेले पुष्कराला. तेव्हा पुण्यक्षेत्रामध्ये गेल्यानंतर जेवढं नामस्मरण आपल्या हातून होईल, जेवढी पारायण आपल्या हाती होतील, जेवढ्या कथा आपल्या काने ऐकून होतील, ते सगळं पुण्य हे कसं अक्षय फल देणार आहे. या पुष्कर क्षेत्राला ब्रह्माजीच्या हातून वरदान मिळालेले आणि स्वतः भगवान ब्रह्मा या ठिकाणी चतुर्मुख रूपाने या ठिकाणी अवतरित आहे. तेव्हा या पुलस्त्य ऋषींच्याकडून भीष्माचार्यांनी जेव्हा या पुष्कर क्षेत्राबद्दल महात्म्य ऐकलं तेव्हा भीष्माचार्यांनी पुलस्त्यांना विचारलं की महाराज या ठिकाणी कुठली कोण कोण ऋषी मंडळी आलेली होती. तेव्हा भगवंतांनी या पुलस्त्यांनी भीष्माचार्यांना सांगितलं या ठिकाणी मृकुंड नावाची एक ऋषी आलेली होती आणि त्या मृकुंडूनी अनेक वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केलेली. ज्यांना पुत्र संतान प्राप्ती नव्हती त्यामुळे त्यांनी या ठिकाणी अनेक वर्ष तपश्चर्या केलेली. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गतः. अशा प्रकारचा या ठिकाणी जप केलेला आहे आणि कर्मधर्म संयोगाने भगवंताच्या आशीर्वादाने या ठिकाणी त्यांना एक बालक प्राप्त झालेले मृकुंड ऋषींना. आणि ते बालक या पुष्कर क्षेत्रामध्ये खेळायला लागलेले. तेव्हा हे बालक अंगणामध्ये खेळत असताना विश्वामित्र जमदग्नी अत्री वसिष्ठ कश्यप आदी ऋषी या ठिकाणी आलेले आहेत आणि आल्याबरोबर हे बालक त्या ऋषींना नमस्कार केले. या बालकाने या ऋषींना नमस्कार केल्याबरोबर या ऋषी मंडळींनी त्याला दीर्घायुषी भव चिरायू भव अशा प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे. जेव्हा या ऋषी मंडळींच्या मुखातून आशीर्वाद बाहेर पडलेला आहे तेव्हा या बालकाचे जे पिता आहेत मृकुंड ऋषी ते धावत धावत आलेले आहेत आणि आल्यानंतर या मृकुंड ऋषींनी या सप्तऋषींना नमस्कार केलेला आहे आणि नमस्कार करून या सप्तऋषींना सांगितलं की वा हे माझं बालक अनेक वर्ष तपश्चर्या केलेली भगवंताच्या कृपेमुळं हे बालक या ठिकाणी मला प्राप्त झालेले आहे. तेव्हा या बालकाचं काहीतरी भविष्य सांगा. म्हणून त्या मृकुंड ऋषींनी सांगितलं याचं आयुष्य किती. तेव्हा हे सप्तऋषी कसे भूत भविष्य वर्तमान जाणणारे त्रिकालज्ञ ऋषी. त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवाने ज्याचं बालकाचं जे आयुष्य निश्चित केलेलं आहे त्याचे फक्त आता 21 दिवस उरलेले आहेत. त्या बालकाचे फक्त 21 दिवस उरलेले हे ऐकल्याबरोबर मृकुंड ऋषी एकदम थरथरच कापायला लागले. हे माया या मृकुंड ऋषींनी जर काय केलं असेल पहिल्यांदा आपल्या बालकाचा उपनयन संस्कार केलेला आहे. 16 संस्कारांच्या पैकी उपनयन संस्कार जेव्हा ब्राह्मण म्हणून जन्माला येतो त्याचा दुसरा जन्म उपनयन झाल्यानंतर तो द्विज म्हणून प्राप्त होतो. द्वाभ्यान जायते इति द्विजः. म्हणून ब्राह्मणांचा दोनदा जन्म आहे, एकदा मातृगर्भातून आणि एकदा उपनयन झाल्यानंतर. उपनयनामध्ये पहिल्यांदा आपले पिता गुरु आहेत पित्यांकडून गायत्री मंत्राचा उपदेश घ्यायचा आहे. गळ्यामध्ये जानवं धारण करायचं आहे, ज्या जानव्यांच्या मध्ये ब्रह्मा विष्णू आणि रुद्र या त्रिदेवांचं आवाहन करायचंय. कारण हे तीन तंतू का जानव्यामध्ये. ब्राह्मण जेव्हा जन्माला येतो त्या ब्राह्मणांच्या वरती तीन प्रकारचं ऋण आहे. म्हणून या जानव्यामध्ये तीन तंतू आहेत, एक देवऋण, दुसरं ऋषी ऋण आणि तिसरं पितृऋण. अनेक प्रकारचे यज्ञ यागादी कर्म करून देवऋणातून मुक्त व्हायचे. वेदाध्ययन करून गुरुगृही जाऊन 12 वर्ष तपश्चर्या करून वेदाचं ज्ञान ग्रहण करून ऋषी ऋणातून मुक्त व्हायचे आणि संतती प्राप्त करून प्रजोत्पादन करून पितृऋणातून मुक्त व्हायचे. या पितृऋणातून मुक्त झाल्यानंतर शेवटचा आश्रम संन्यास सांगितलेला आहे. या संन्यासामध्ये संन्यासाश्रमामध्ये गळ्यामध्ये जानवं सुद्धा घालण्याची गरज नाही. सम्यक प्रकारेण न्यासः संन्यासः, ज्या आश्रमामध्ये सर्व प्रकारच्या कर्माचा न्यास होतो, सर्व प्रकारच्या कर्म सर्व प्रकारची कर्म सुटतात, त्या आश्रमाला संन्यास आश्रम म्हणले. तेव्हा ब्राह्मणांच्या वरती फार मोठी जबाबदारी. उपनयन केल्यानंतर पहिल्यांदा तर काय केलं असेल करायचं असेल तर पहिल्यांदा वेदाचं अध्ययन करायचे, गुरुगृही जायचंय,

आणि उपदेश करून आपल्या पुत्राला सांगितलं की बाबा जी कोणी वडीलधारी मंडळी असतील त्यांना दररोज प्रणाम करायचा, नमस्कार करायचा, कारण अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम्। जो वडीलधारी मंडळी नमस्कार करतो त्यांची चार प्रकारची गुण वाढतात, आयु एक आयुष्य वाढत, विद्या यश आणि बल या चार गोष्टी वाढतात, म्हणून वडील झाल्या मंडळींना नमस्कार करावा अशा प्रकारचा उपदेश आपल्या पुत्राला केलेला आहे मुरकुंड ऋषीने। बाबांच्या उपदेशाप्रमाणे हा मुलगा जो कोणी येईल त्याला नमस्कार करायचा, आणि या बालकाचा कर्मधर्म संयोग असा की पुन्हा सप्तऋषी या पुष्कर क्षेत्री आलेले आणि आल्यानंतर या सप्तऋषींच्या मुखातून पुन्हा दीर्घायुषी भव असा आशीर्वाद निघालेला आहे, आणि आशीर्वाद निघाल्यानंतर या सप्तऋषींनी मनात विचार केला किंवा या बालकाचं आयुष्य तरी पाहावं म्हणून अंतर्ज्ञानाने विचार केल्यानंतर आता फक्त या बालकाचं आयुष्य केवळ 5 दिवस शिल्लक राहिले। तेव्हा या सप्तऋषींना वाटलं आता आशीर्वाद निघालेला आहे, ब्राह्मणांच्या मुखातून निघालेला आहे, आणि ब्राह्मणांच्या मुखातून निघाल्यानंतर लक्ष्मी ही तथास्तु म्हणत असते, म्हणून ब्राह्मणांच्यावरती फार मोठी जबाबदारी, काय बोलावं आणि काय बोलू नये, म्हणून ब्राह्मणांच्याकडून नित्य आशीर्वाद ग्रहण केले पाहिजे। ब्राह्मणांच्या मुखातून जे निघेल ते सत्य होणार आहे याची जबाबदारी देवतांच्याकडे आहे, म्हणून या सप्तऋषींनी विचार केला आज आमच्या मुखातून निघालेले आणि दीर्घायुषी भव चिरायु भव अशा प्रकारचा आशीर्वाद निघालेला आहे आणि तो आशीर्वाद आता सत्य झाला पाहिजे, म्हणून या ऋषींनी विचार केला। या ऋषींनी जर काय केला असेल तर स्वतः हा बालक घेतलेले आणि बालक घेऊन कुठे गेले असेल, ब्रह्मदेवाच्या जवळ गेल्यानंतर ब्रह्मदेवांची प्रार्थना केलेली, यथा चतुर्मुखो ब्रह्मा सर्व देव पितामहः, तुम्ही कसे आहात, सर्व देवदेवांची पितामह आहात। ऋषी मंडळींना पाहिलं तेव्हा त्या बालकांनी ब्रह्मदेवाला नमस्कार केलेला आहे, ब्रह्मदेवाच्या मुखातून सुद्धा दीर्घायुषी भव आयुष्यमान भव अशा प्रकारचा आशीर्वाद निघाल्यानंतर या सप्तऋषींनी पुन्हा ब्रह्मदेवाला साष्टांग दंडवाद घालून सांगितलं की महाराज आम्ही या बालकाला तुमच्याजवळ घेऊन आलेले, या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असताना कर्मधर्म संयोगाने या पुष्कर क्षेत्री आलेले आणि पुष्कर क्षेत्री आल्यानंतर हा बालक त्या ठिकाणी दिसलेला आहे, या बालकाने जेव्हा आम्हाला नमस्कार केला तेव्हा आमच्या मुखातून निघालं दीर्घायुषी भव, तेव्हा महाराज याचं आयुष्य आता फक्त 5 दिवस शिल्लक आहे आणि तुमच्या मुखातून जो आशीर्वाद निघालेला आहे तो आशीर्वाद सत्य व्हावा अशा प्रकारची इच्छा आहे आमची। तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं काही काळजी करू नका, जेवढं माझं आयुष्य आहे तेवढं या बालकाचं राहील। तेव्हा ब्रह्मदेवाच्या मुखातून निघाल्यानंतर त्या ऋषींना सुद्धा हायस वाटलं, तेव्हा ही ऋषी मंडळी या दीर्घायुषी बालकाला घेऊन या पृथ्वी तलावरती आलेली आणि पृथ्वी तलावरती आल्यानंतर हे बालक पळत पळत जर कुठे गेलं असेल तर आपल्या पित्याकडे गेलेले, मृकुंड ऋषीकडे गेलेले। मृकुंड ऋषींनी बाहेर येऊन पाहतात ते हे सप्तऋषी विश्वामित्र जमदग्नी भरद्वाज अत्री वसिष्ठ कश्यप आदी ऋषी त्या ठिकाणी उपस्थित होते, तेव्हा या ऋषींना मृकुंड ऋषींनी साष्टांग दंडवत घातलेलं आहे आणि सांगितलं की महाराज तुमच्यामुळं आज माझ्या बालकाला दीर्घायुष्य प्राप्त झालेले आणि ब्रह्मदेवाने केवळ दीर्घायुष्य दिलेलं नाहीये तर दीर्घायुष्य देऊन या बालकाचं नाव मार्कंडे असं ठेवलेलं, म्हणून आज दीर्घायुष्याची कामना करताना पहिल्यांदा मार्कंड्याचं स्मरण करतात। काय सगुणं तिलसं मिश्रम अंजल्यर्थ मितं पयः मार्कंडेयाद वरं लब्ध्वा पिबाम्यायुर्विवृद्धये। मार्कंड्याचं स्मरण करायचंय आणि तीळ आणि गुळ दूध यांचं प्राशन करायचंय, मार्कंड्यासारखं आयुष्य प्राप्त हो। तेव्हा विवाहामध्ये सुद्धा मार्कंड्याचं स्मरण करतात, ती वधूची आई म्हणजे नवरी नवरीची मुलगी ही दोघांना आशीर्वाद देते, बाबा माझा जो जावई त्याला मार्कंड्यासारखं आयुष्य मिळो आणि माझी जी मुलगी तिला सावित्रीसारखं सौभाग्य प्राप्त हो अशा प्रकारचा आशीर्वाद देतात, म्हणून मार्कंड्याचं स्मरण केल्यानंतर आयुष्य प्रदान होतं, आयुष्य वाढतं, दीर्घ आयुष्य लाभतं। मृकुंड ऋषींनी जेव्हा या ऋषी मंडळींच्याकडे ऐकलं की बाबा खरोखरच आज माझ्या बालकांनी जे मला आयुष्यात जमलेलं नाहीये, अनेक वर्ष तपश्चर्या करून सुद्धा मला अजून ब्रह्मदेवाचं दर्शन झालेलं नाही तर या माझ्या बालकाला झालेलं आहे, तेव्हा या ऋषींच्या मुखातून उद्गार निघालेले मृकुंड ऋषींच्या की बाबा पुत्र भावा ऐसा
पुत्र भावा ऐसा गुंडा।

0: ज्याचा तिनिलोकी झेंडा, जे मला जमलेलं नाही ते माझ्या मुलांनी करून दाखवलेले. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चेतेन अपार संवित सुखसागरे स्मिन लीलम परब्रह्मणी यस्य चेतः. आज या बालकाने माझ्या कुलाला पवित्र केलेले आहे. नुसत्या कुलालाच पवित्र केलेलं नाही, आज याच्या जननीचा जो गर्भ आहे त्या गर्भाला पवित्र केलेले आहे. कुलम पवित्रम, आज त्या मातेला सुद्धा कृतार्थता वाटतीये. जननी कृतार्थ, नुसते मातेलाच कृतार्थ वाटत नाही तर ही संपूर्ण वसुंधरा, ही संपूर्ण वसुंधरा ज्याच्या आचरणाने वसुंधरा पुण्यवती चेतेन ही संपूर्ण पृथ्वी पुण्यवान झालेली अशा पुत्राला जन्म देऊन. कारण ज्याच्या अंतःकरणामध्ये स्वतः परब्रह्म भगवान चतुर्भुज नारायणाचं वास्तव्य, चतुर्मुख ब्रह्माचं वास्तव्य ज्याच्या अंतःकरणामध्ये. वसुंधरा पुण्यवती चेतेन अपार संवित सुखसागरेस्मिन लीनम परब्रह्मणी असे चेतः, ज्याचं अंतःकरण परब्रह्म्याच्या ठिकाणी अत्यंत लीन आहे, रममाण आहे. तेव्हा या मृकुंड ऋषीने जर काय केलं असेल तर मार्कंडेयाला साष्टांग दंडवत घातलेला आहे. आणि ते मार्कंडेय महर्षी या ठिकाणी या पुष्कर क्षेत्री आलेले. मार्कंडेयाने सुद्धा अनेक वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केलेली. पुढे प्रभू रामचंद्र या ठिकाणी आलेले आणि रामचंद्रांना सुद्धा अनेक प्रकारचा उपदेश मार्कंडेयाने केलेले. मार्कंडेयाने भगवान रामचंद्रांनी सुद्धा या ठिकाणी येऊन पिंड प्रदान केले. दशरथ राजाला पिंड प्रदान केलेले. तेव्हा अत्यंत पुण्यवान असणारे हे पुष्कर क्षेत्र, या पुष्कर क्षेत्रा ठिकाणी जो यज्ञ ब्रह्मादेवाने केलेला आहे तोच यज्ञ, यज्ञाचं जे त्याच यज्ञाचं स्थान म्हणजे आजचे हे पुष्कर सरोवर. या ठिकाणी पुष्कर सरोवराला परिक्रमा सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. कारण ही परिक्रमा सुद्धा यानी कानी च पापानी ब्रह्महत्या समानी च तानी सर्वाणी नश्यंती प्रदक्षिण पदे पदे. या ठिकाणी केलेली परिक्रमा ही ब्रह्महत्येसारखं पातक दूर करते. ज्याला परिक्रमा केल्यामुळं ब्रह्महत्येचं पातक सुद्धा त्या ठिकाणी नष्ट होतं, अन्य पातक तर नष्ट होतीलच. म्हणून या ठिकाणी परिक्रमेचं सुद्धा अत्यंत महत्व आहे. मार्कंडेयांनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली. भगवान रामचंद्र या ठिकाणी आलेले आणि ब्रह्मदेवाच्या यज्ञामध्ये सगळे स्वामी झालेले. तारयती तीर्थम, तीर्थामध्ये गेल्यानंतर त्या तीर्थाचं खरं फल कोणाला प्राप्त होतं? पद्मपुराणामध्ये वर्णन करतात, यस्य हस्तौ च पादौ च मनश्चैव सुसंयुतम विद्या तपश्च कीर्तिश्च स तीर्थ फलमुष्णुते. ज्याचे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय म्हणजे हात पाय जिव्हा उपस्थ आणि गुदा, या पंचकर्मेंद्रियांकडनं आणि पंच ज्ञानेंद्रियांच्याकडनं जे कर्म होतं ते कर्म आणि त्याला एकादश, हे पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि अकरावं मन हे ज्याच्या ताब्यात आहे. कारण मन हे मनुष्याला कारण आणि बंधाकरता कारणीभूत आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो हो. मनच हे मनुष्याला बंधामध्ये घालतं आणि मनच मनुष्याला संसारापासून मुक्त करत. म्हणून रामदास स्वामींनी पहिल्यांदा काय केलं असेल तर मनाला उपदेश केलेला आहे, कुठल्याही इंद्रियांना उपदेश केलेला नाही. कारण मन जर स्थिर असेल तर मनुष्य भक्ती करू शकतो, मनुष्य तपश्चर्या करू शकतो, यज्ञयागादी कर्म करू शकतो, ध्यान लावू शकतो. म्हणून पहिल्यांदा काय केलं तर मनाला उपदेश केला, बाबा सज्जना मना या भक्ती मार्गाने तुझा मना सज्जना भक्तीपंथी जावे तरी श्रीहरी पावी जेतो स्वभाव आहे. अरे या श्रीहरीचा स्वभाव आहे, भगवंताचा स्वभाव आहे, तो पावणारच आहे. पण कशाने पावणार आहे? जे मन भक्ती मार्गाने जातं, ज्या मनामध्ये भक्तीचा अंकुर प्रादुर्भूत होतो, त्या मनामध्येच भगवंताचं वास्तव्य होऊ शकतो. कारण भगवंत हा सर्वांच्या प्राणी सर्व प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये स्थित आहे. ईश्वर सर्व जीवांना हृदय शरीर जुन तिष्ठती. म्हणून पहिल्यांदा मनाला उपदेश केलेला आहे. ज्यांचं मन हे ताब्यात आहे त्याला तीर्थाचं फल मिळू शकतो. पुन्हा दुसरा श्लोक त्यांनी सांगितलेलं आहे, प्रतिग्रहादुपावृत्त संतुष्ट येन के रचित अहंकार निवृत्तीश्च सतीर्थ फलमश्नुते. जो प्रतिग्रहापासून दूर आहे, जो दान घेण्यापासून सुद्धा दूर आहे, आणि ज्यांचं मन हे संतुष्ट आहे ब्राह्मणांनी किंवा ही संतुष्ट राहावं. ब्राह्मणांची षटकर्म सांगितलेली आहेत, अध्ययन अध्यापन यजन याजन आणि दान आणि पतिग्रह. या षटकर्माने युक्त असणारा ब्राह्मण जन्मना जायते शूद्रहा, जन्मना जायते शूद्रहा संस्कारात द्विज उच्यते। मनुष्य हा संस्काराने द्विज होतो। संस्कार कशावरती? तर मनावरती संस्कार सांगितले। संस्क्रियते मनहा यस्याम सहा संस्कारहा। ज्या संस्कृतीमध्ये मनावरती संस्कार होतात त्याच धर्माला संस्कृती म्हणली। ज्याचं मन हे ताब्यात आहे, जो षटकर्माने युक्त आहे, जो अध्यापन करतो, पहिल्यांदा अध्ययन करायचंय, पहिल्यांदा शिकायचंय, नंतर शिकवायचंय, अध्ययन अध्यापन, नंतर यजन याजन, पहिल्यांदा यज्ञकर्म करायचे आणि नंतर करून घ्यायचे यजमानांच्याकडनं। दान आणि प्रतिग्रह, पहिल्यांदा दान करायला शिकायचे आणि नंतर प्रतिग्रह सांगितलेले आहे। नुसतं दान घेऊन चालणार नाही, कारण दिलेलं दान हे पचवणं सुद्धा फार अवघड आहे। दान घेणं हे फार सोपं आहे, पण ते दान पचवणं सुद्धा अवघड आहे। म्हणून त्यांनी पहिल्यांदा सांगितले, कारण वर्णानाम ब्राह्मण गुरु, चार वर्णाचा जर गुरु कोण असेल तर ब्राह्मण आहे। म्हणून ब्राह्मणांच्या वरती फार मोठी जबाबदारी। भगवान गीतेमध्ये सांगतात, यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवे तुरोजनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते। याचं भाषांतर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये करतात, एथ वडील जे आचरती तया नाम धर्म ठेवती, ए रती जी अनुष्ठिती सामान्य सकळ। म्हणून वडिलांच्या वरती फार मोठी जबाबदारी आहे। वडील म्हणजे काय? जे श्रेष्ठ आहेत। म्हणून ब्राह्मणांच्या वरती फार मोठी जबाबदारी। पहिल्यांदा काय केलं असेल, काय करायला पाहिजे, तर षटकर्माने युक्त व्हायला पाहिजे। नुसतंच तीर्थवास सुद्धा करून चालणार नाही, तीर्थामध्ये अत्यंत सावधतीने वागायला पाहिजे। तीर्थामध्ये अनेक प्रकारचे लोक येतात, दान देतात, पण ते दान सुद्धा आपल्याला घेण्याचा अधिकार आहे की नाही, स्वतः आत्मपरीक्षण करायला पाहिजे। गोपाल कृष्ण भगवान की जय।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण। वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री। आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडियोज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55 मिनिटांनी।

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। अहिल्यानगरचा एक ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आला। स्वामींच्या प्रसन्न दर्शनाने ब्राह्मणाला खूप आनंद झाला। अनेक वर्ष मनात बाळगलेली स्वामींच्या दर्शनाची इच्छा पूर्ण झाली। ब्राह्मणाने स्वामींना हात जोडून विनंती केली की स्वामी, मी एक गरीब ब्राह्मण आहे, तरीही माझ्या मनात आलं आहे की तुम्हाला जे जे आवडतं ते स्वतः रांधून खाऊ घालावं। माझी ही छोटीशी इच्छा तुम्ही पूर्ण करावी। स्वामींनी त्या ब्राह्मणाला सांगितलं, फार काही नको, भजी, कडबोळी, खीर आणि गोडाची आमटी एवढं मला पुरे, त्याने माझं पोट भरेल। ब्राह्मणाने काय केलं तर पत्नीच्या मदतीने पुरणपोळीचा बेत आखला आणि स्वामींना बोलवायला गेला। औदुंबराच्या झाडाखाली नव्हते, स्वामी राजेसाहेबांच्या घोड्याच्या पागेत गेले होते। तिथे एक ओटा होता, त्या ओट्यावर स्वामी निवांत बसले होते। ब्राह्मण स्वामींना शोधत घोड्याच्या पागेत गेला। त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि भोजनाला चला अशी विनंती केली। तेव्हा स्वामी ब्राह्मणाला म्हणाले, भटा ब्राह्मणांना आज जेव घाल, म्हणजे मग आमचं पोट आपसुकपणे भरेल। आता मात्र माती चिवडत बसू नकोस। स्वामींचं बोलणं ऐकून ब्राह्मणाचं मन थोडं खट्टू झालं। स्वामींची आज्ञा मात्र त्याने पाळली। गावातल्या काही ब्राह्मणांना त्याने जेवू घातलं। ब्राह्मण वर्ग खुश झाला। त्यांना पानांचे विडे देऊन ब्राह्मणांची बोळवण केली। त्यानंतर ब्राह्मणाने काय केलं तर स्वामींचं एक ताट, स्वतःचं आणि पत्नीचं अशी तीन ताटं अन्नाने भरली आणि बाजूला ठेवली। उरलेलं अन्न गावातल्या गोरगरिबांना वाटून टाकलं आणि पुन्हा स्वामींकडे जायचं म्हणून तो घराच्या बाहेर पडणार। एवढ्यात बाहेर गावचे दोन ब्राह्मण भुकेल्या अवस्थेत आले आणि त्यांनी ब्राह्मणाकडेच अन्न कुठे मिळेल अशी चौकशी केली। खरं तर खूप वेळ अन्न न मिळाल्यामुळे त्यांचा जीव व्याकुळ झाला होता। ब्राह्मणाची परीक्षा पाहण्याचा तो क्षण होता, कारण त्याने उरलेलं सर्व अन्न गोरगरिबांना मुक्त हस्ताने वाटून टाकलं होतं। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपलं आयुष्य संपन्न व्हावं म्हणून सतत फक्त भगवंताचं नाम घ्यावं। नामच साधकाला आणि भक्तांना भगवंत आनंद देतं। मी तुम्हाला सतत नामाविषयी एवढ्यासाठी सांगतो आहे की नामात अष्टौप्रहर दंग झाल्यावर इतर कुठलेच विचार मनात येत नाहीत। मन त्यामुळे बेचैनीत सापडत नाही। प्रापंचिक विचार अतिशय त्रासदायक असतात, ते नष्ट व्हावेत म्हणून नाम घ्यावं। प्रापंचिक विचार आपल्या करीत असलेल्या साधनेला चूड लावतात। परमेश्वरी विचारांपासून आपण दूर जातो, म्हणून फक्त नामातच दंग राहण्याचा प्रयत्न करा। त्यातच आयुष्यभराचा आनंद साठलेला आहे।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1